नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 12 वैशाख, शके 1948, अर्थात 2 मे 2026. श्रोते हो, आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

0: उधर लेबनान में इजरायली हमलों में एक ही दिन में 30 से अधिक लोग मारे गए हैं। जवाब में हिजबुल्ला ने इसराइल के उत्तरी हिस्सों में ड्रोन हमले किए जिसमें कई इसराइली सैनिक घायल हो गए। आईपीएल क्रिकेट में आज चेन्नई सुपर किंग्स का मुकाबला मुंबई इंडियंस से होगा। ये मैच शाम 7:30 बजे चेन्नई में खेला जाएगा। कल रात खेले गए मुकाबले में दिल्ली कैपिटल्स ने राजस्थान रॉयल्स को 7 विकेट से हरा दिया। दिल्ली कैपिटल्स के केएल राहुल को प्लेयर ऑफ द मैच चुना गया। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 6:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत चिंतन हे सदर। लेखन केलंय विद्यागौरी ठुसे यांनी।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो। भारतातल्या अनेकविध आध्यात्मिक परंपरांपैकी विशेषत्वानी महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायात गेल्या कित्येक शतकांपासून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही नावं भगवान पांडुरंगाच्या नामाइतकीच भक्तिभावानी घेतली जातात। या संतमंडळींनी अगदी लहान वयातच आध्यात्मिक क्षेत्रात केलेली कामगिरी अत्यंत विलक्षण आहे। या संतमंडळीत श्री मुक्ताबाईंचं नाव परमआदरानी घेतलं जातं। अगदी सान वयापासून मुक्ताबाईंना आपले सर्व थोरले बंधू हेच मात्यापित्यांच्या ठिकाणी होते। त्यातही माऊली ज्ञानेश्वर महाराजांबरोबर मुक्ताबाईंचा स्नेह मायलेकीप्रमाणे थोडा अधिकच जाणवतो। स्वच्छ निर्मळ मन, सडेतोड विचार आणि लहान वय यामुळेच की काय मुक्ताबाईंच्या चरित्रात काही प्रसंगी त्या कडक अनुशासन करणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेतही आढळून येतात। प्रसंगी आई किंवा मोठी ताई होऊन प्रत्यक्ष ज्ञानियांच्या राजालाही समजूत घालून ताटी उघडायला भाग पाडतात, तर भक्तिमार्गात अहंकाराला सर्वात मोठा शत्रू जाणून चांगदेव, नामदेवादी थोर पुरुषांच्या हृदयातला आणि बुद्धीतला ज्ञानाचा आणि भक्तीचा अहंभाव छेदून टाकतात। 1400 वर्षाचं वय असणाऱ्या योगी चांगदेवांना सुद्धा लहानशा मुक्ताबाईंनी मार्गदर्शन केलं आहे। तर दुसरीकडे श्री नामदेवजी महाराजांना देखील भक्तीचा अहंभाव सोडून सद्गुरूला शरण जा असा मोलाचा सल्ला देताना मुक्ताबाई म्हणतात, झालासी हरिभक्त तरी आम्हा काय आतुलीती सोय न ठाऊकी, घेऊनी टाळ दिंडी हरिकथा करीसी हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे, गुरु वीण तुझ नवेची गा मोक्ष होशील मुमुक्षू साधक तू, आत्मतत्वी दृष्टी नाही चपा केली तव वरी ब्रह्म बोली बोलून काय, तुझे रूप तुवा नाही ओळखिले अहंतेने धरिले कासयासी। मुक्ताबाई या अभंगात श्री नामदेवजी महाराजांना स्पष्टपणानी अहंकाराविरुद्ध सावध करताना म्हणतायत की अरे तू मोठा हरिभक्त झालास तरी आम्हाला त्याचं काय देणं घेणं, स्वरूप दर्शन घडण्यासाठी जी नम्रता अंगी असायला हवी ती स्वतःच्या कल्याणाची सोय अर्थात तजवीज तू केली नाहीस, केवळ हातात टाळ घेऊन दिंडीला गेलं आणि कीर्तन केलं म्हणजे आपण श्रेष्ठ हरिभक्त झालो असं म्हणता येणार नाही। जोपर्यंत तू सद्गुरूला शरण जात नाहीस तोपर्यंत सगुणाची कितीही प्रचिती आली तरी आत्मतत्व न कळाल्यामुळं तू केवळ एक मुमुक्षू साधकच राहशील। अहंकार न सोडता नुसतं कोरडं ब्रह्मज्ञान बोलून काय उपयोग। मुक्ताबाई म्हणजे प्रत्यक्ष आदिमाया असल्यामुळं त्यांचं लौकिक वय न पाहता त्यांच्या बोलांमागची आईच्या वात्सल्याची कळकळ पहावी। आई ज्याप्रमाणे आपल्या लेकरावर सदैव माया प्रेमाचाच वर्षाव करते पण प्रसंग पडला तर आपलं लेकरू योग्य मार्गावर राहावं म्हणून कडक भूमिकाही घेते, अगदी याच न्यायानी मुक्ताबाईंचं चरित्र आहे, नाही का? शिवाय वर नमूद केलेला अभंग आजकालच्या काळातही हरिभक्त म्हणून बिरुद लावून नुसतेच मिरवणाऱ्यांना सुद्धा किती चपखल लागू होतो। ईश भक्ती ही नुसती मिरवण्याची नाही तर अंगामध्ये मुरवण्याची, जिरवण्याची गोष्ट आहे।

खरा हरिभक्त हा अत्यंत नम्र असतो. नम्र झाला सर्वा भूता त्याने कोंडिले आनंता, हेच सूत्र श्री नामदेवजी महाराजांना चांगदेवांचं उदाहरण देऊन सांगताना माय म्हणते, 1400 वरुषे शरीर केले जतन, बोधावीण क्षीण वाढविला. नाही गुरुमंत्र नाही उपदेश, परमार्थाशी दोष लावियेला. स्वहिताचे कारण पडियेले जेव्हा, शरण आला तेव्हा अलंकापुरी. गैनी नाथे गुज दिले निवृत्तीला, निवृत्तीचा

0: परमार्थाशी दोष लावियेला। स्वहिताचे कारण पडियेले जेव्हा, शरण आला तेव्हा अलंकापुरी। गैनी नाथे गुज दिले निवृत्तीला, निवृत्तीचा झाला ज्ञानदेव। ज्ञानदेवी बीज वाढविले जनी, तेची आम्ही तुम्ही संपादिले। म्हणे मुक्ताबाई तीही लोके ठसा, नामदेवा ऐसा राहिला का। जय जय रामकृष्ण हरी।
1: चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी। आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर। सकाळचे 6:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना। सुरुवातीला ऐकणार आहोत श्री रामपती स्मरण स्तोत्र, स्वर रेखा देशपांडे यांचा।

तिला आपण ऐकलत श्री रामपती स्मरण स्तोत्र, स्वर होता रेखा देशपांडे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मधुकर जोशी यांची भूपाळी, स्वर आणि संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मंगलानाथ यांच्या आवाजात संत नामदेव महाराज यांचा अभंग, संगीत आहे यशवंत देवी यांचं.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत एकनाथ महाराज यांचा अभंग, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात. संगीत दिले राम फाटकी यांनी.

आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोपाल शर्मा आणि शुकदेव कुमार यांच्या आवाजातील हिंदी भक्ती रचना.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत देशभक्तीपर रचना समूह स्वरात. संगीत आहे कानू घोष यांचं.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता प्रसारित करत आहोत कृषी विषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेले मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. उसाच्या प्रमाणे खरीप हंगामामध्ये फळबागांची पण लागवड बऱ्यापैकी आपल्याकडे केली जाते. त्यामध्ये आंबा म्हणा, केळी म्हणा, सीताफळ, डाळिंब अशा प्रकारची फळबागांची लागवड केली जाते. मग हे करताना आपल्याला कोणकोणते सुधारित वाण लक्षात घ्यावे लागतील आणि त्याची वैशिष्ट्य काय?
3: नक्कीच, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जे फळ पिकांची लागवड आहे हे साधारण मान्सून चालू झाल्यानंतर केली जाते. मग त्याच्या अगोदर त्याचे काही खड्डे काढून त्यामध्ये शेणखत भरून तो खड्डा आपण लागवडीसाठी तयार ठेवतो. मग आता जे प्रमुख फळपिक आहेत त्यामध्ये आंबा जो आहे, तर आंब्याचे नवीन वाण आहेत, हे वाण आपल्याला निवडणं गरजेचं आहे. जे कलम केलेले वाण आहेत मग हे शासकीय नर्सरी आहे किंवा विद्यापीठाच्या काही नर्सरी आहेत, कोकण विद्यापीठाच्या काही नर्सरी आहेत, इथूनच आपल्याला हे वाण घेतले पाहिजेत. आता प्रामुख्याने जर बघितलं आपण तर फळांचा राजा आपण आंब्याला संबोधतो आणि त्यातल्या त्यात हापूस आंबा हा लोकप्रिय आहे. तसं जर आपण बघितलं तर जसे कोकण पट्ट्यामध्ये हापूस आंब्याची क्वालिटी येते तसे आपल्याकडे थोडी येत नाही. त्यामध्ये स्पॉन्जी टिश्यू म्हणजे जो साका तयार होतो हापूस आंब्यामध्ये हा एक प्रॉब्लेम हापूस आंब्यामध्ये होतो. तर आपल्याकडे तो जरा जास्त प्रमाणात बघा मिळतो आणि आपल्याकडे हापूस आंब्याची तेवढी साईज क्वालिटी तेवढी तयार होत नाही, कारण वातावरणाचा शेवटी त्याच्यावर परिणाम होत असतो. कोकणामधलं वातावरण इथल्या वातावरणामध्ये फरक आहे, तिथली जमिनीमध्ये फरक आहे, त्यामध्ये तिथं आर्द्रता बऱ्यापैकी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपल्याकडे हापूस तेवढा चांगला येत नाही. आपल्याकडे
2: त्या क्वालिटीचा
3: येत नाही.

0: त्यामध्ये दुसरं केशर एक व्हरायटी आहे केशर, तर त्याची जी क्वालिटी आहे हे आपल्या भागामध्ये केशर आंबा आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने येतो. त्याची साईज देखील मोठी होते, चवीला एकदम गोड आंबा आहे आणि साधारण केशरी कलर हा त्या साकाचा जो कलर आहे तो आहे. तर बऱ्यापैकी केशरची लागवड शेतकरी बांधवांनी आपल्या इथं जर केली तर नक्कीच ह्या आंब्याचं उत्पादन हे चांगलं येणार आहे. त्याचबरोबर रत्न आहे एक आंब्याची जात आहे आणि त्याची आंब्याची साईज असेल गोडी असेल हे चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं येते. त्याचबरोबर सिंधू आहे, पायरी आहे, लंगडा आहे, वनराज त्याची फळाची जी साईज आहे हे मोठी असते, थोडा गोड पण आहे चवीला. त्याचबरोबर तोतापुरी हा देखील आंबा आपल्याला माहित आहे आणि थोडा कच्चा त्याचं प्रोसेसिंग आहे त्यासाठी देखील वापरला जातो. किंवा साई सुगंध आहे, सुवर्ण आहे आणि खास करून लोणच्यासाठी फुले अभिरुची हा वान एक नवीन विकसित केलेला आहे त्याची कुई म्हणतो. तर ते जेवढी टणक असेल कडक असेल तेवढं लोणचं हे चांगलं रुचकर होत असते म्हणून हा फुले अभिरुची हा खास लोणच्यासाठी शिफारस केलेला वान आहे. तर ह्या सगळ्या वानांचा जर आपण विचार केला, अभ्यास केला आणि आपल्याकडे जमिनीची प्रत पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली असेल, सूर्यप्रकाश चांगला असेल, तर आपल्याला हे जे वान आहेत हे वान आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतात.
1: नक्कीच सर,
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये. याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषी विषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता जाणून घेणार आहोत रूपरेषा, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती, लेखन चिन्मय सावंत यांचं. 6:55 दिनविशेष संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार, 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 8:40 मराठी चित्रपट संगीत, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 9:00. 9:30 पुन्हा एकदा सुगम संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. 10:30 लोकगीत, 11:00 नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. 11:30 कार्यक्रम एकही कलाकार. 12:00 वनिता मंडळ. 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित निरंतर स्वर लहरी ही मालिका मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत रणजित कदम, मुक्काम पोस्ट कजवडी, तालुका जिल्हा सातारा यांची पशुपालन उत्तम शेतीपूरक व्यवसाय याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर कृषीवाणी या सदरात विशाल

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर या सदरात ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं.
1: श्रोतेव नमस्कार. मानदेशातील रखरखत्या उन्हात आणि सततच्या दुष्काळी सावटाखाली वावरणाऱ्या किरकसाल गावाने एक नवा आणि अत्यंत प्रेरणादायी इतिहास रचला आहे. काही वर्षापूर्वी पर्यंत या गावाची ओळख केवळ एक पाण्या वाचून तडफडणारे गाव अशीच होती. पावसाळ्याचे काही महिने सोडले तर वर्षभर पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामस्थांना पूर्णपणे पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत असे. पाण्यासाठी महिलांची होणारी रोजची वणवण, जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न आणि शेतीची होणारी वताहत हा इथला नित्याचाच आणि जीवघेणा संघर्ष होता. परंतु या भीषण परिस्थितीसमोर हतबल होऊन न बसता किरकसालच्या ग्रामस्थांनी एकत्र येत या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचा एक भक्कम संकल्प केला. गावातील पाण्याचा प्रश्न मुळासकट सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी शासनाच्या विविध जलसंधारण योजना आणि विविध कंपन्यांच्या CSR फंडाचा अत्यंत प्रभावी आणि पारदर्शकपणे वापर केला. केवळ निधीवर विसंबून न राहता गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामाची एक मोठी चळवळ उभी केली. डोंगर माथ्यावरून वेगाने वाहून जाणारे पावसाचे पाणी गावातच अडवण्यासाठी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने कामे हाती घेण्यात आली. या महत्वपूर्ण कामामध्ये प्रामुख्याने शास्त्रीय उपाययोजनांचा समावेश होता. कंपार्टमेंट बंडिंग, शेतजमिनीचे लहान भाग करून बांध बंदिस्ती करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता ते बांधाच्या आतून थांबून जमिनीत खोलवर मुरण्यास मोठी मदत झाली. डीप CCT डोंगराच्या उतारावर खोल आणि सलग समतल चर खोदण्यात आली. यामुळे डोंगर उतारावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आणि मातीची धूप थांबून पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर झिरपले. नाला खोलीकरण आणि रुंदीकरण. गावातील जुने आणि गाळाने भरलेले नैसर्गिक नाले रुंद आणि खोल करण्यात आले. याचमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे लाखो लिटर पाणी गावातच

0: साठवून राहण्याची उत्तम व्यवस्था निर्माण झाली. शेततळी, शेतीला आणि पिकांना संरक्षित करण्यासाठी ठिकठिकाणी शेततळी उभारण्यात आली. या भक्कम प्रयत्नामुळे गावात मोठ्या प्रमाणात शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला. ज्या गावाला वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत होती, त्या गावाने टँकर हद्दपार करून कायमस्वरूपी टँकरमुक्त गाव होण्याचा मोठा बहुमान मिळवला. जलसंधारणाच्या या कामामुळे परिसरातील भूजल पातळीत, ग्राउंड वॉटर लेवलमध्ये लक्षणीय आणि आश्चर्यकारक वाढ झाली. आता ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. कोरडवाहू शेतीला पाण्याचा भक्कम आधार मिळाल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष संपल्यामुळे गावात वनस्पती आणि वन्यजीवांसाठी अत्यंत पोषक असे नैसर्गिक वातावरण निर्माण झाले. जमिनीतील ओलाव्यामुळे गवताळ प्रदेश पुन्हा भरला. या जलसाक्षरतेच्या आणि जलसंवर्धनाचा भक्कम पायावरच किरक्साल गावाने आपली पुढची आणि महत्वपूर्ण पायरी गाठली, ती म्हणजे जैवविविधता संवर्धन. जलसंधारणातून गावाचा झालेला हा कायापालट खरोखरच देशातील इतर दुष्काळी गावांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे.
1: परिसर या सदरात आताच आपण ऐकलत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोत्या नमस्कार. आज आहे 2 मे. शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 चा. वसंतरावांचं नाव घेतलं की घेई छंद मकरंद, तू सुख करता तू दुख हरता, वाटेवर काटे दाटून कंठ येतो, बगळ्यांची माळ फुले यासारखी अनेक सदाबहार गीतं आठवतात. ग्वाल्हेर घराण्याचे गायक शंकरराव सप्रे यांचं मार्गदर्शन वसंतरावांना लाभलं. भालजी पेंढारकर यांच्या कालिया मर्दन चित्रपटात वयाच्या 8व्या वर्षी वसंतरावांना कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पुढे वसंतराव यांच्या मामांनी त्यांना लाहोर इथं नेलं असताना हिंदुस्थानी संगीताचे वेगवेगळे पैलू वसंतरावांनी आत्मसात केले. 2 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवलं. असद अली खान यांच्याकडे 6 महिने त्यांनी केवळ मारवा रागाळवला. ठुमरी, गझल हे हिंदुस्थानी संगीतातले प्रकार ते या लाहोर वास्तव्यात शिकले. वसंतरावांना विविध विषय कला यांच्यात विलक्षण गती होती. शिल्प, नृत्य, स्तोत्र या कोणत्याही विषयावर ते सहज व्यक्त होत.

ख्यातनाम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, भारतरत्न तसंच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 चा. सत्यजित रे हे चतुरस्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रात त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्यानं संदेश या नियतकालिकाचं पुनरुज्जीवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला. तसंच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्मय निर्माण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला 2 मे 1908 रोजी. महाराष्ट्रातल्या जादूगारांचे आचार्य डॉ के बी लेले यांचं निधन झालं 2 मे 1963 रोजी. लेखक, तत्वचिंतक आणि समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचं निधन झालं 2 मे 1973 रोजी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या चित्रपटांचे भारतीय

दिग्दर्शक, गीतकार, कवी आणि लेखक शांताराम आठवले यांचं निधन झालं 2 मे 1975 रोजी. 1930 दशकात पुण्यातल्या प्रभात फिल्म कंपनीतून उदयाला आलेल्या पिढीचा भाग म्हणून त्यांनी मराठी चित्रपटात अग्रणी योगदान दिलं.

0: जयपूर अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर यांचं निधन झालं 2 मे 1999 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

0: विविध रंगी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार. प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा. प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
2: साताऱ्यात, वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 9519185686006। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपल्या साताऱ्या स्वच्छ बनूया.
3: एकशे तीन अंश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मंडळाच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान

0: थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्या गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदी

यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDC मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला.
0: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखला जाणाऱ्या या महामार्गाने सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठला गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे खेड शिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं. राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली. राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
1: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल. अतिशय साध्या, सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
0: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी, काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली. स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित

शकतील. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील. स्वगणना करण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले. देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण. आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: आई आपलं घर।
4: वाव, अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
5: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर, स्पेशियस कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री।

0: अहो पण आई बाबांचा विचार.
1: अगं कांगा कॉलनी म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच. आणि हो, साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट.
0: अहो मग बुक केलं ना.
1: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात.
2: साताऱ्यातला दुसरा तारा अँबरबाई अमायरा व्हेंचर्स 90 11 87 77 79.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉ भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात

0: आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
0: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर हे आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
1: हो ना.
0: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला होता, परंतु प्रथमतच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सी आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 मध्ये आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखर चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार. तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण 2 कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना

0: करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्यात. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला, हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवत प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण, मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओ यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: FM 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: सर्वांची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अलका कुबल आठले यांचा एपिसोड आपण ऐकला होता आणि त्यांच्या आवडीचा दागिना त्यांनी सांगितला होता की झुमके आणि मंगळसूत्र हे खूप आवडतं आणि त्यांच्याकडे याची खूप व्हरायटी आहे. तर या दोन दागिन्यांबद्दल आज आपण बोलूयात, काय सांगाल तुम्ही?
3: हे दोन्ही दागिने तर एक आपल्या इंडियन कल्चरमधले फार जुने दागिने आहेत आणि खूप इम्पॉर्टंट दागिने आहेत, कारण मंगळसूत्र हा दागिना असा आहे की जो जवळपास सगळ्यांकडे असतो. म्हणजे लग्नाच्या खरेदीत बऱ्याच वेळा पहिला दागिना खरेदी केला जातो.
2: अगदी.
3: तर ह्याच्यात बरेच आपल्याकडे व्हरायटी असते किंवा प्रकार असतात, अगदी छोट्या मंगळसूत्रापासून मोठ्या मंगळसूत्रापर्यंत किंवा अगदी ऑफिसमध्ये घालण्याच्या ह्यांनी ते कुठले कार्यक्रम असेल तर त्याला अनुरूप असे बरेच प्रकार मंगळसूत्र मध्ये असतात.
2: अच्छा.
3: तसेच त्याला मॅचिंग इयरिंग्स किंवा झुमके झुबे असतात.
2: बरोबर. आता मंगळसूत्र म्हणलं तर फॅन्सी मंगळसूत्राची पण खूप फॅशन आहे सध्या, की वन साइडेड काळे मणी असतात किंवा एखादा हार्ट असतो किंवा डायमंड असतो फक्त आणि बाकी सगळी काळी पोत असते, तर त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
3: अशी आता मंगळसूत्र म्हणजे जे आपण लाईट वेट मंगळसूत्र म्हणतो, तर त्या मंगळसूत्रात अगदी डायमंड पासून वेगळे वेगळे खडे म्हणा किंवा नवरत्न घालून अशा टाईप ही आपल्याला मंगळसूत्र अवेलेबल असतात, किंवा पोवळे जे मंगळसूत्रात बऱ्याच वेळा महत्वाचं म्हणून बघितलं जातं.
2: राईट.
3: तर अशाही काही

0: वेगळे वेगळे कॉम्पोनंट असलेले मंगळसूत्र असतात, त्यात लॅबग्रोन डायमंड आहेत आता किंवा नॅचरल डायमंड आहेत, अशा दोन्हीचेही मंगळसूत्र असतात. अशी सगळी व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे, ते अगदी येल्लो पॉलिश मध्ये असू देत किंवा टेम्पल पॉलिश मध्ये असू देत. तर आणि आता अँटिक फिनिश मध्ये ही वस्तू यायला लागल्यात, तर तेही उपलब्ध आहेत. जसं झुमक्यांचं सांगायचं म्हटलं तर कुड्या घालण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे, तर त्या कडीत काहीतरी अडकून तो झुमका तयार झाला. अशा पद्धतीने ही वेगवेगळे झुमक्याचे प्रकार किंवा त्याचे डिझाईन्स ही आता सध्या अवेलेबल आहेत. अगदी मोठे हेवी बल्की झुमक्यापासून अगदी लाईट वेट झुमक्यांपर्यंत सगळ्या व्हरायटी.
1: राईट. आणि सोन्यामध्ये, प्युअर सोन्यामध्ये आणि शिवाय सोनं आणि मोती अशा कॉम्बिनेशन,
0: नुसतं सोनं आणि त्यात परत वेगळे वेगळे खडे किंवा मोती अशा किंवा लाल कलरचे खडे येतात, अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये झुमक्या अवेलेबल असतात.
1: अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, मंगळसूत्र किंवा झुमक्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही देखील व्हिजिट करू शकता म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. पुन्हा भेटूया म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहासर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: मसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सूर्योदय अकॅडमी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: अहो चला निघायचं ना पुण्याला.
6: आता पुण्याला कशाला?
5: विसरलात ना? अहो मानसीची 10वी नंतरच्या करिअरची दिशा आतापासूनच ठरवायला नको का?
6: चुकतं तुमचं. काखेत कळसा आणि गावाला वळसा. अगं आपल्या साताऱ्यातच सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीची 11वी 12वी सायन्स, PCMB, CET, NEET, JEE ची इतकी उत्तम सोय असताना कशाला जायचं पुण्याला?
5: अरे वा,
6: मग आता ऍडमिशन घ्यायचं तर सूर्योदयला.
5: सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, नटराज मंदिराजवळ, सातारा. संपर्क 90 28 40 73 21, 9028 40 7321. नमस्कार श्रोते हो, सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीचे डॉक्टर उदय नलावडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार मॅडम.
5: आपण असं म्हणतो की 10वी हा एक उंबरठा असतो आणि तो ओलांडल्यानंतर अनेक पालकांना आणि मुलांना वेगवेगळ्या वाटा ओपन झालेल्या दिसतात. पण या सगळ्या वाटा बघितल्या की मुलांच्या आणि पालकांच्या मनात सुद्धा वेगवेगळे प्रश्न येतात. असे असंख्य प्रश्न दोघांच्याही मनात असतात. तर या सगळ्यांना उत्तर म्हणून तुम्ही आज काय मार्गदर्शन कराल?
7: तसं पाहायला गेलं तर 10वी पर्यंतचा कालावधी झाल्यानंतर आपण कोणता ग्रुप निवडतोय, PCM, PCB, PCMB, यावर करिअरची पुढची दिशा अवलंबून असते. आणि बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या बाबतीत हा एक संभ्रमाची अवस्था असते. यामध्ये कोणता बेस्ट आहे, कोणता सब्जेक्ट निवडल्यानंतर करिअर कसं घडणार आहे, किंवा कोणत्या सब्जेक्टला भविष्यात स्कोप कसा राहणार आहे, तर या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. या प्रश्नांसाठीच आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता 15 मे पासून एक मोफत ब्रिज कोर्स आयोजित केलेला
5: आहे.
7: मग काय बरं असेल ह्या ब्रिज कोर्सचा उद्देश काय बरं असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना हे जे कन्फ्युजन आता वाटते ते कन्फ्युजन दूर या कोर्स मधून नक्कीच केलं जाणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांनी सीईटी, जेई कोणता पर्याय घ्यावा का दोन्ही ठेवावेत, है ना, तर या संदर्भात देखील त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. अशा कित्येक विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका आहेत की ज्या मनातल्या शंकांचं सर्वोत्तम समाधान त्यांना या कोर्सच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो मॅडम.
5: श्रोते हो, तुमचा मुलगा मुलगी हे सुद्धा जर का 10वी पास आउट झालेले असतील आणि त्यांच्या मनात सुद्धा असे असंख्य प्रश्न असतील, तर या प्रश्नांना उत्तर म्हणूनच सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीनी 15 मे पासून

केलेला आहे मोफत ब्रिज कोर्स, ज्यामध्ये 10वी नंतर नेमकी करिअरची दिशा काय असावी, कुठले ग्रुप्स घ्यावेत, कुठल्या ग्रुपला कुठल्या करिअरला काय मार्ग असणार आहे, याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कोर्स मध्ये मिळतील. हा कोर्स सर्व मुलांसाठी मोफत आहे, पण याच्या जागा मर्यादित आहेत, त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क सूर्योदय एक्सिलन्स अकॅडमी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, नटराज मंदिराच्या समोर, सातारा इथे. संपर्क 90 28 40 73 21, 9028407321. उदय सर, जसं आता तुम्ही म्हणालात की खूप कन्फ्युजन असतं किंवा

0: मी बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर सातारा इथे. संपर्क 90 28 40 73 21 9028407321. उदय सर, जसं आता तुम्ही म्हणालात की खूप कन्फ्युजन असतं किंवा त्यांना पटकन समजत नाही की या कोर्सला गेल्यानंतर पुढे भविष्यामध्ये काय आहे, याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की माझी आवड ही आहे पण माझा कल इकडे आहे, माझं एप्टिट्यूड वेगळं आहे, मग अशा वेळेला या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊ शकतं का याबद्दलही?
1: हा नक्कीच मॅडम. बऱ्याच वेळा असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं की सर मला बायोलॉजी आवडते पण मला मॅथ्स मध्ये करिअर करायचं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे. मग अशा खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनात, मग याची उत्तरं जर खऱ्या अर्थानं त्यांना योग्य मिळाली तरच त्यांचा भविष्याच्या दृष्टीनं करिअर उत्तम घडेल, आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण ही सर्व उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: बरोबर.
1: आणि सर्वात महत्वाचं मॅडम मला पालकांना असं सांगायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं, हे करिअर निवडीचे ऑप्शन चुकल्यामुळं हा जो महत्वाचा पिरियड आहे हा वाया जातो. असं आपण करूयात, असे डिसिजन घेऊयात की या सुट्टीमध्ये जर सुट्टीचा खऱ्या अर्थानं करिअरच्या पायाभरणीसाठी उपयोग करता आला तर आपले हे निर्णय भविष्यात विद्यार्थ्यांना कोर्स निवडीबद्दल लाभदायक ठरतील. आणि मॅडम की विद्यार्थ्यांना करिअर करायचं आहे AI, डेटा अनालिटिक्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, मग याच्यासाठी लागणारा बेस कोणता आहे, त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सुट्टीमध्ये या प्रकारच्या कोर्सेसमधून त्या विद्यार्थ्यांना त्या करिअरची गाईडलाईन सुद्धा प्रॉपर मिळेल.
0: अगदी खरंय. मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की या गोष्टी जर का त्या त्या वयात कळल्या ना तर आपल्या करिअरला एक योग्य दिशा मिळू शकते. म्हणूनच 10वीनंतर तुमच्या मुलांच्या करिअरची योग्य दिशा निवडण्यासाठी सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीची नक्की मदत घ्या, कारण 15 मे पासून त्यांनी सुरू केलेला आहे मोफत ब्रिज कोर्स 10वीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी. हा कोर्स जरी मोफत असला तरी जागा मर्यादित आहेत आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. तेव्हा या रजिस्ट्रेशनसाठी संपर्क बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर सातारा इथे. संपर्क 90 28 40 73 21 9028407321. पुन्हा भेटूया सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात डॉक्टर उदय नलावडे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
3: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491 8600-1411.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
5: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
6: रोज रोज हवे हवे
7: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
8: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चक्ती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
7: राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96-62-303-702 96-62-303-702.
8: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
9: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
9: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते ऐकणार आहोत सुगम संगीत. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत दिले अनिल अरुणी यांनी.

सुगम संगीत आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्याहो सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या, सकाळचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: फ्रेंड्स, माझ्या भावाचा आणि माझा काल मूवीला जायचा प्रोग्राम ठरला, पण अचानक त्याला ऑफिसच्या कामासाठी परगावी जावं लागलं. जाताना म्हणाला, फार काही लांब जायचं नाहीये, डोंट वरी, असा जातो आणि असा येतो. पण कशाचं काय, मूवीची वेळ उलटून 1 तास झाल्यावर महाशय आले, ते पण थकून भागून. विचारल्यावर म्हणाला, अगं परत येतच होतो, पण अचानक गाडी बंद पडली. मग काय, मित्रांना फोनाफोनी करून गॅरेजवाल्याचा नंबर मिळवला, दिली गाडी रिपेअर करून आणि वर सल्लाही दिला, तुमच्याकडं स्वतःची टूल्स असती तर सोपं झालं असतं. मग त्यालाच विचारलं की कुठून घेऊ टूल्स, तो म्हणाला, मंदार ट्रेडर्स मध्ये जावा, सगळं मिळतं. मी भावाला म्हणलं, चल मग लगेचच जाऊ. मग काय, H39 MIDC अशा त्यांच्या पत्त्यावर जाऊन आम्ही पोहोचलो. भावाची खरेदी होईपर्यंत ओनर मंदार जयंत मुरुडकर यांच्याशी छान गप्पा झाल्या. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
1: सर, आम्हाला गॅरेज साठी उपयोगी असणारे कोणकोणते टूल्स तुमच्याकडे आहेत त्याची माहिती हवी होती.
3: हो, सांगतो ना. आमच्याकडे गॅरेजच्या वापरासाठी अनेक प्रकारची उपकरणं उपलब्ध आहेत, जसे की सर्व प्रकारचे ओपन रिंग, कट स्पॅनर्स, हाफमून स्पॅनर्स, रॅचेट स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लायर्स देखील उपलब्ध आहेत. जॅक्समध्ये बॉटल जॅक्स, ट्रॉली जॅक्स आणि जॅक स्टँड्स पण आहेत. न्यूमॅटिक फिटिंग्स आणि एअरगन्स पण आहेत. तसेच कार पॉलिशर आणि सँडर मशीन्स पण आहेत. डेंटिंग किट, अल्टरनेटर कॉम्प्रेशन टेस्टिंग किट्स पण अवेलेबल आहेत. रिवेटिंग गन, ज्याच्यासाठी आपण नंबर प्लेट बसू शकतो आणि गाडीचे आपण बॉडीसह बांधू शकतो, ते रिवेटिंग गन्स पण आहेत. तसेच आता नवीन कार फ्रीजसुद्धा उपलब्ध आहे. विशेष उल्लेख करायचा तर आपली गाडी एखाद्या ठिकाणी बंद पडली किंवा ब्रेकडाऊन झाली तर खोडण्यासाठी आपल्याला गॅरेजमध्ये इक्विपमेंट नेऊ शकत नाही, तर काय तिथं काय आवश्यक आहे, तर कॉर्डलेस मशीन्स. कॉर्डलेस मशीन्समध्ये कॉर्डलेस इम्पॅक्ट रेंज, कॉर्डलेस ड्रिल मशीन आमच्याकडे उपलब्ध आहेत. गाडी बॅटरी डाऊन झाली असेल तर जम केबलने आपण ती स्टार्ट करू शकतो. समजा आपल्याकडं टोईंग वॅन नाही आणि गाडी टो करून आणायची असेल तर लिफ्टिंग बेल्टच्या सहाय्याने आपण गॅरेजपर्यंत गाडी नेऊ शकतो, तो देखील आमच्याकडे उपलब्ध आहे.
1: अच्छा सर, इंजिन खोलण्यासाठी कोणकोणते टूल्स लागतात?
3: इंजिन खोलण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉकेट्स वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. एकदम कॉम्पॅक्ट टूल बॉक्स आपण घेऊन जाऊ शकतो. इम्पोर्टेड गाडीसाठी स्पेशल टूल्स आहेत. शिवाय गाडी बंद पडली ती कशामुळे बंद पडली हे समजण्यासाठी जो ट्रॅकर सेट आहे तो आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ट्रॅकिंग कार ट्रॅकर सेट गाडीचं जे ट्रॅकिंग सॉकेट असतं तिथे लावला जातो, त्यावरनं गाडीमध्ये कुठं लाव फॉल्ट आहे ते समजते, त्यानुसार कार रिपेअर केली जाते.
1: सर, म्हणजे प्रत्येक गाडीत असं टूल हवंच, पण या टूल्स मध्ये काय काय येतं?
3: या टूल्स

0: फूट पंप किंवा टायर इन्फ्लेटर येऊ शकतो, तो आपण आपल्या बजेट प्रमाणे चॉईस करू शकतो. तसेच टायर रिपेअर किट्स आपण घेऊ शकतो. काही वेळा आपल्या गाड्या जुन्या झालेल्या असतात, त्याचे नटबोल पण जाम झालेले असतात, ते सहजासहजी निघत नाहीत. ते निघण्यासाठी अँटीरस स्प्रे मारा तर ते रस्ट निघून जाते आणि लुब्रिकेशन होते. नंतर मग आपण स्पॅनरनी किंवा हाताने किंवा इम्पॅक्ट रेंजने ते खोलू शकतो.
1: ओके, आता गाडी वापरत असताना महत्वाची आणि वारंवार लागणारी गोष्ट ती म्हणजे गाडीचं सर्व्हिसिंग. सर, त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल?
0: हो हो, ही तर खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी लागणारे फिल्टर रेंज, ग्रीस डिस्पेन्सर्स, प्रेशर वॉशर्स, व्हॅक्युम क्लिनर्स, ब्लोवर्स पण उपलब्ध आहेत. गाडीवर एखादी स्क्रॅच उठलं तर त्यासाठी कलर स्प्रे पण उपलब्ध आहेत. अगदी शेतकऱ्याचे एक्झाम्पल आपण इथे घेऊया. त्याच्या घरी ट्रॅक्टर तर असतातच, घरच्या घरी ऑइल फिल्टर तो खोलू शकतो, ऑइल चेंज पण करू शकतो आणि फिल्टर ब्लोअरच्या सहाय्याने तो साफ पण करू शकतो. म्हणजे जे जे तुम्ही मागाल ते आमच्याकडे उपलब्ध आहे, तेही दर्जेदार शिवाय वाजवी दरात. याशिवाय आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर पण ठेवली आहे. स्टॅनले, JK, आकार या ज्या प्रसिद्ध कंपन्या आहेत, त्यांच्या स्पॅनर्सवर आपण प्रत्येक रविवारी स्पेशल 35% डिस्काउंट ठेवलेला आहे.
1: वा, क्या बात है. आता मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही नक्की सांगेन. सर, अधिक माहितीसाठी तुमचा फोन नंबर द्याल?
0: ओके मॅडम, 9822801804.
1: 9822801804. थँक्यू सर. सो फ्रेंड, जर तुम्ही सुद्धा अशा गॅरेज टूल्सच्या शोधात असाल तर H39 MIDC इथं असणाऱ्या मंदार ट्रेडर्सला नक्की भेट द्या. पुन्हा कुठेच जायची गरज वाटणार नाही. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातार आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा

0: वा आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
1: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते, हो महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचे ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाजन हॉस्पिटलच्या भूलतज्ञ म्हणजेच अनेस्थेटिस्ट डॉक्टर मुग्धा महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मुग्धा.
4: नमस्कार मॅडम.
3: एखादा पेशंट म्हणलं की त्याला कम्प्लीट केअर देणं खूप गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगाने महाजन हॉस्पिटल आता उभारलं गेलेलं आहे, तर या हॉस्पिटल बद्दल थोडीशी माहिती आम्हाला हवी आहे. सर्वप्रथम या नवीन हॉस्पिटल बद्दल तुम्हा सर्वांना आणि हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.
4: धन्यवाद.
3: सुरुवात करूयात आपण व्हेंटिलेटर पासून, जो हॉस्पिटलचा एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. तर व्हेंटिलेटर म्हणजे नेमकं काय असतं, कुठल्या कुठल्या पेशंटमध्ये तो वापरला जातो याबद्दल सांगा.
4: तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की महाजन हॉस्पिटल हे 30-bedded हॉस्पिटल आपण बांधलेलं आहे, ज्याच्यामध्ये 8-bedचं ICU आहे. इतर बेड्स आपण जनरल वॉर्ड कॅटेगरी, सेमी प्रायव्हेट, प्रायव्हेट रूम, डिलक्स रूम अशा पद्धतीने बांधलेलं आहे. 3-bedचं कॅज्युअल्टी आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणला, आणि महत्वाचं म्हणजे अभिषेक सरांसाठी आणि इतर सर्व सर्जनसाठी 2 modular OT सुविधा इथे उपलब्ध आहे.
3: ओके.
4: तर आता मॅडम जसं म्हणतात, व्हेंटिलेटर हे कोणासाठी वापरतात? व्हेंटिलेटर हे जर पेशंटला व्यवस्थित पद्धतीने श्वासोश्वास घेता येत नसेल तर त्याला सपोर्ट करण्यासाठी हे व्हेंटिलेटर वापरला जातो. आमच्याकडे अवेलेबल असलेला जो व्हेंटिलेटर आहे ड्रॅगर कंपनीचा, इट इज अ जर्मन मेड व्हेंटिलेटर, तर त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे व्हेंटिलेटरी मोड्स, जसं काही VCV असतात, व्हॉल्यूम कंट्रोल व्हेंटिलेशन, हे सुद्धा श्वासनलिकेत नळी न टाकता हे आपल्याला प्रोव्हाइड करता येऊ शकतात. तर हे आपल्याला कोणासाठी द्यावं लागतं? काही पेशंट असतात जसे काही रेस्पिरेटरी कंडिशन्स लाईक COPD, ॲस्थमा, तसेच पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट ज्यांच्या खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज होतात, लॉंग ड्युरेशन साठी जनरल अनेस्थेशिया पूर्ण भूल द्यावी लागते,
3: 3-3 सर्जरी झाली असते.
4: आणि जे थोडे क्रिटिकल असतात, म्हणजे नॉट एव्हरी पेशंट हू हॅज अंडरगॉन 3-hour सर्जरी विल रिक्वायर व्हेंटिलेटर.
3: श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर आणि स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर OT, ICU, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. तेव्हा अधिक माहितीसाठी किंवा योग्य आरोग्य सेवांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला, जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90-75-023-025, 90-75-023-025, 9075-023-025. डॉक्टर मुग्धा, आपण बोलत होतो व्हेंटिलेटर बद्दल. आता लोकांच्या मनात एक गैरसमज असा असतो की ज्या ज्या पेशंट्सना व्हेंटिलेटर लावलं म्हणजे ते क्रिटिकल कंडिशन मध्येच आहेत किंवा त्यांची आरोग्याची हे थोडीशी कमी झालेली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: काही पेशंट ज्यांना व्हेंटिलेटर लागतो ते खरंच क्रिटिकल असतात, पण प्रत्येक पेशंट हा जो व्हेंटिलेटरवर जातो हा पुढे क्रिटिकल होऊनच, म्हणजे तो परत रिकव्हर होणार नाही किंवा व्हेंटिलेटरच्या बाहेर येणार नाही असं हा गैरसमज आहे, हे मिथ आहे. तर काही पेशंट आपल्याला पुढे त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून किंवा त्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन पातळी तेवढी मेंटेन राहावी यासाठी रेस्पिरेटरी सपोर्ट म्हणून सुद्धा व्हेंटिलेटर लावावा लागतो. या व्हेंटिलेटरमध्ये आता एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे की व्हेंटिलेटर कॅन सेन्स इफ पेशंट इज ब्रीदिंग टेकिंग हिज अटेम्प्ट ऑर नॉट. जसा पेशंट आपल्या रेस्पिरेटरी अटेम्प्ट घ्यायला लागतो तसं व्हेंटिलेटर हा त्याच्या तर्फे दिला झालेला ब्रेथ हा कमी करतो. सो इट इज लाईक सिंक्रोनाइज्ड इंटरमिटंट मॅन्युअल व्हेंटिलेशन हा मोड असतो. तर ते आपल्याला आपल्या व्हेंटिलेटरमध्ये असतं, मग आपोआप तो हळूहळू ऑटोविन पद्धतीने, ऑटो विनिंग इज अनदर मोड ऑर फीचर ऑफ आर व्हेंटिलेटर, ड्रेगर व्हेंटिलेटर. सो ते हळूहळू पेशंट त्याच्यातनं बाहेर येतो आणि पेशंट स्टार्ट टेकिंग हिज ओन ब्रेथ आणि त्यानंतर आपण पेशंटला बंद करतो व्हेंटिलेटरची सुविधा.
3: अगदी श्रोते हो, अशाच सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हे महाजन हॉस्पिटल आहे, जिथे ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर OT, ICU आणि इनडोअर फॅसिलिटीज

0: उपलब्ध आहेत. अशा सर्व आरोग्य सेवांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा इथे. संपर्क 9075023025, 9075023025, 9075023025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मुग्धा महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात महाजन हॉस्पिटल. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027च्या देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027च्या देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं

मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधकांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि अॅप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन चिन्ह, उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये

चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत हितेश मोडक आणि विभावरी आपटे यांच्या आवाजातलं ही अनोखी गाठ या चित्रपटातलं वैभव जोशी यांचं. संगीत दिलंय हितेश मोडक यांनी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आई शपथ या चित्रपटातलं सौमित्र यांचं, स्वर साधना सरगम यांचं आणि संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आत्ताच गीत आपण ऐकलं. जिंदगी विराट या चित्रपटातलं मंदार चोडकर यांचं, स्वर होता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचं, आणि संगीत दिलं होतं सूरज धीरजी यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत अमितराज आनंदी जोशी आणि सहकारी यांच्या आवाजातलं, क्षितिज पटवर्धन यांचं, संगीत आहे अमितराज यांचं आणि चित्रपट झिम्मा 2.

103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रैक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क 90118 90118
2: ओळख 17 मजली
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत एप्रिल फुल या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संगीत दिले शंकर जयकिशन यांनी

0: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491, 8600-1491.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: मसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट, नान.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अभिलाषा या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं, स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. या गीताला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
4: संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर, सनमित्र सोलर।
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917.
1: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं. अंदाज या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत दो कलिया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत आहे रवी यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीत आपण पुन्हा ऐकणार आहोत. आज सकाळी 11:30 एकही कलाकार या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात पार्श्वगायक अमित कुमार यांच्या आवाजातील काही निवडक गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. .1 MHz आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 9:30 वाजलेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलं होतं पु ल देशपांडे यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अरुण दाते यांच्या आवाजातील मंगेश पाडगावकर यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुरेश भट यांची गीतरचना, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील मधुकर जोशी यांची गीतरचना. या गीताला संगीत दिले वसंत प्रभू यांनी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं शांताराम नांदगावकर यांचं. या गीताला संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491, 8600-14191.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्वी महाजन आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर तन्वी महाजन यांनी संभाजीनगर इथून MBBS केलेलं आहे आणि SMBT मेडिकल कॉलेज नाशिक मधून पॅथॉलॉजी आणि बॅक्टेरियोलॉजी मध्ये डिप्लोमा केलेला आहे. गेली 5 वर्ष त्या पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशीच गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: आपण जेव्हा युरिन टेस्ट बद्दल बोललो तेव्हा तुम्ही म्हणालात की नॉर्मल युरिन टेस्ट मध्ये जर RBCs किंवा WBCs जास्त आल्या तर युरिन कल्चर किंवा युरिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायला सांगतात. म्हणजे नेमकं काय असतं याबद्दल आज सांगा.
3: जेव्हा ही WBC किंवा पस सेल्स वाढले असतील युरिन मध्ये तेव्हा आपण कल्चर सेन्सिटिव्हिटी कुठलेही फिजिशियन किंवा सर्जन त्यांना सांगतात पेशंटला करायला. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण पेशंटला युरिनचं सॅम्पल घ्यायला सांगतो, मिडस्ट्रीम युरिन सॅम्पल घ्यायला सांगतो आणि त्याच्यानंतर ते सॅम्पल घेऊन आपण ते युरिन एका पिट्री डिशवरती टाकून त्याच्यावरती ग्रोथ करतो, त्या बॅक्टेरिया किंवा फंगायची ग्रोथ करतो आणि ते सगळं व्हायला 3 दिवस लागतात.
2: ओके.
3: तर ते 3 दिवसानंतर जेव्हा ग्रोथ येते त्या पिट्री डिशवरती त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की त्या पेशंटला कुठलं इन्फेक्शन आहे आणि कुठलं औषध त्यांना द्यायला पाहिजे.
2: अर्थातच यानंतर रिझल्ट कसा लागतो याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब महाजन हॉस्पिटल पारसनेस कॉलनी जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 96 58 960 960 96 58 960 960 9658 960 960. डॉक्टर तन्वी, जसं तुम्ही म्हणालात की युरिन कल्चर केलं जातं आणि मग नंतर युरिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण असते, तर ही सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणजे काय असते मग?
3: तर युरिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे पहिले जे आपण जी ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जे आपण त्या पिट्री डिशवरती ग्रो केले आहेत तर ते ऑर्गॅनिझम्सला आपण पहिले आयडेंटिफाय करतो. तर ते कुठला बॅक्टेरिया आहे, वेदर इट इज अ बॅक्टेरिया और अ फंगाय, आपण ते सगळं आयडेंटिफाय करतो आणि एकदा ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण त्याला सेन्सिटिव्ह करतो.
2: ओके.
3: म्हणजे कुठल्या अँटीबायोटिकला ते बॅक्टेरिया सेन्सिटिव्ह आहे हे जाणून घेतो.
2: अच्छा.
3: तर एका वेगळ्या पिट्री डिश मध्ये आपण वेगवेगळे अँटीबायोटिक्स ठेवतो आणि त्या अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट आपण ते बॅक्टेरिया बघतो आणि जिथे सगळ्यात जास्ती ससेप्टेबल असतील ते बॅक्टेरिया ते आपण अँटीबायोटिक सांगतो रिपोर्ट मध्ये. तो इट इज सेन्सिटिव्ह, रेझिस्टंट आणि इंटरमिडिएट, हे असे 3 रिझल्ट असतात.
2: अच्छा.
3: त्याप्रमाणे आपण ते फिजिशियन पेशंटला अँटीबायोटिक्स सांगतात.
2: म्हणूनच श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट सारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब महाजन हॉस्पिटल पारसनेस कॉलनी जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 96 58 960 960 96 58 960 960 9658 960 960.
3: कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी मध्ये पेशंटला नेहमी थोडस पेशंट राहायला पाहिजे आणि त्यासोबत पेशंटनी टेस्ट करणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी पेशंटला असं वाटत असेल की का करू, की एवढा वेळ कशाला थांबायचं वगैरे, बट ऍट द सेम टाइम ते करायलाच पाहिजे. त्या हिशोबाने डॉक्टरांना कळतं की कुठला अँटीबायोटिक इज बेस्ट फॉर द पेशंट आणि ते बरोबर मग ते प्रिस्क्राइब करू शकतात.
2: अगदी. म्हणूनच श्रोते हो, या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट जेव्हा तुम्हाला फिजिशियन डॉक्टर्स करायला सांगतात ते अतिशय महत्वाच्या तपासण्या आहेत आणि याच तपासण्यांच्या उच्च गुणवत्तेसाठी आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी नक्की संपर्क करू शकता डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब महाजन हॉस्पिटल पारसनेस कॉलनी जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 96 58 960 960 96 58 960 96 58 960

0: 1800960. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात डॉक्टर तन्वी महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. डॉक्टर महाजन स्किन केअर. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
7: नमस्कार
6: सर. मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे मलावष्टंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांग.
7: कसं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहार अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो. वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधे की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी 1 चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर 1-1.5 वर्षांनी 2 चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात, ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे, त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन रेचक औषध घेऊन आतडी पिळवटून शौचाला झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं, तर मलावष्टंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ, एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषधे बदलत राहतात. त्यामुळे पोटातले औषधे, वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोम करणारी नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं, तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं. नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही. पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्म उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्ती, ह्याचा बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो, कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो, तो कमी होण्यासाठी निरो बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती, याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप
6: महत्वाचं आहे. मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ

0: पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आरोग्याची गुरुकिल्ली. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
7: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
8: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्कार.
8: आता देशपांडे आय हॉस्पिटलची एक जाहिरात आपण ऐकली, एक खूप छान असा सोशल संदेश आपण त्याच्यातनं दिलेला आहे. ही ऍड करण्यामागची तुमची भावना, संकल्पना नेमकी काय होती याबद्दल आज जाणून घ्यायला आवडेल.
9: तर ही जी संकल्पना होती ती यामध्ये उद्देश एकच होता की हे अंधशाळेतल्या मुलांचं त्यांचं स्वतःचं मत होतं किंवा ते ज्या डे टू डे लाईफ मध्ये ते जे प्रॉब्लेम्स फेस करतायत तर ह्या अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी ही प्रत्येक व्यक्तीनी केली पाहिजे. बरेच वेळेस काय होतं की हे जे डायग्नोसिस असायला पाहिजेत डोळ्यांमध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अर्लियर द डायग्नोसिस झालं तर ते सगळ्यात बेटर असतं ट्रीटमेंटसाठी. मग ते लहानपणापासून वयोवृद्धापासून एकच गोष्ट महत्वाची आहे की जेवढ्या लवकर तुम्ही डोळ्यांची नियमित तपासणी कराल तेवढा तो जर रोग आपल्याला अर्लियर डायग्नोस झाला तर तो पेशंट आपल्याला मोस्ट हॅपीएस्ट ठेवता येतो किंवा त्याचं व्हिजन रिकव्हरी जास्तीत जास्त करता येऊ शकते.
8: अच्छा श्रोते हो, डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार तेही रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42 89 29 30 41 42 8929304142. डॉक्टर आनंद देशपांडे सर, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची तपासणी होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मोठ्यांना कदाचित कळतं की अरे मला स्पष्ट दिसत होतं आणि आता ब्लर दिसायला लागलंय, तर लहान मुलांना या गोष्टी पटकन कळत नाहीत की आपल्याला ब्लर दिसतंय का नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा.
9: करेक्ट. तर हे पीडियाट्रिक ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट हे आमच्याकडे एक वेगळी ब्रँचच आहे आणि लहान मुलांचे डोळे तपासणे याचा फेलोशिप केलेला डॉक्टर पण देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतो. तर शाळेत जाणाऱ्या मुलांना मागच्या बेंचेसवर बसवलं तर त्यांना ते दिसत नाही. बरेच वेळेस लहान मुलं टीव्हीच्या खूप जवळ जाऊन बघतात तर याला सुद्धा चष्म्याचा नंबर असू शकतो. प्लस जन्मताच काही मुलांना प्रॉब्लेम असू शकतात. तर हे सगळे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून वर्षातनं शाळेत जाण्यापूर्वी प्रत्येकाने त्यांचे डोळ्यांची तपासणी करायलाच हवी.
8: अगदी.
9: आणि जे शाळेत जात नाहीत त्यांनी सुद्धा रुटीनली 1 to 3 years म्हणा त्यांनी पण एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांना जाऊन डोळे दाखवणे उपयुक्त ठरते.
8: अगदी.
9: आणि हाच संदेश मला या जाहिरातीमधनं या अमूल्य डोळ्यांची तपासणी एकदा व्हायलाच हवी म्हणून मी ही

0: कल्पना देऊन ही जाहिरात बनवली.
1: वा, खूप छान हा संदेश आहे. आणि खरंच श्रोते हो, आपली आपल्या मुलांची डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, जिथे एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने केले जातात. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो, त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याच चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
5: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे. आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
3: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
5: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
3: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
5: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
3: सही.
5: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
3: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर. मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन

0: साइट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
0: 72 94 94 64 64.
1: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 906-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 10:21 झालेत. ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग, लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं। मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजातील बालगीत।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम ऐकणार आहोत लोकगीतांचा. सुरुवातीला ऐकूया शाहीर पिराजीराव नाईक यांच्या आवाजातील लोकगीत.

0: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
1: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर, सनमित्र सोलर.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14. यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
0: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: लोकगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बाबुलनाथ नाईक आणि साधना नाईक यांच्या आवाजातील मिलिंद मोहिते यांचं गीत.

0: आई आपलं घर।
1: वाव अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
2: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर, स्पेशियस कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री।
1: अहो पण आई बाबांचा विचार?
2: अगं कांगा कॉलनी म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच, आणि हो साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट।
1: अहो मग बुक केलं ना?
2: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात।
3: साताऱ्यातला दुसरा तारा अँबर बाई अमायरा वेंचर्स 90-11-87-77-19।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
4: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-2845-4570.
6: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
7: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत. संगीत दिले मधुकर पाठक यांनी.

आठ मोळी अशी राणी साधी पोळी, तू निसावी तिरकल पिवळी तुझ्या दंडात रुता विचोळी, मारी चोकात गोकात अशी वरात मिरवीना, मारी चोकात गोकात

0: मळ्या मंदी गहू हरभरा उसावर ती डुलतोय तोरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना
1: ठरवा की
0: तुला जोडीना गोव्यात

वेसावकर आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आपण ऐकलं. लोकगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अनंत चिपळेकर आणि सहकारी यांच्या आवाजातील मधुकर ठाकूर यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, आज 2 मे. संगीतामध्ये सतत नाविन्याचा शोध घेत आणि आपली कला वेगळेपणानं जोपासत राहून संगीतातील आणि संगीत रंगभूमीवरील कारकीर्द गाजवणारे प्रसिद्ध लोकप्रिय कलाकार डॉ वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन. तेव्हा आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आनंद घेणार आहोत डॉ वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील निवडक अवीट नाट्यपदांचा. त्यांना विनम्र अभिवादन करून सुरू करत आहोत आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

0: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
1: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
0: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96562307002, 96562307002.
1: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
0: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
3: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
2: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि

0: सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। श्रोते हो, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे वडील बाळकृष्णबुवा देशपांडे हे तबलावादक तर आजोबा गोविंदराव देशपांडे हे गायक होते। वसंतराव देशपांडे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीस नागपूरमध्ये सुरुवात झाली। संगीताच्या प्रारंभिक शिक्षणासाठी वयाच्या 7व्या वर्षी ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक शंकरराव सप्रे यांच्या विद्यालयात दाखल झाले। गाणे शिकता शिकता ते तबलावादनही शिकले।

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: आई आपलं घर.
5: वाव अगं किती सुंदर घराचं चित्र काढलंयस, कुठं पाहिलंस?
6: अमायरा वेंचरचा प्रीमियम 3 BHK प्रोजेक्ट अँबर पेशियस कुटुंबासाठी परफेक्ट आणि GST फ्री.
5: अहो पण आई बाबांचा विचार.
6: अगं कांगा कॉलनी म्हणजे सुरक्षितता आणि सगळं काही जवळच. आणि हो साताऱ्यातील पहिलाच वैदिक टच असलेला प्रोजेक्ट.
5: अहो मग बुक केलं ना.
6: अगं केव्हाच, या अक्षय तृतीयेला ग्रहप्रवेश करूयात.
7: साताऱ्यातला दुसरा तारा अँबर बाय अमायरा वेंचर्स 90 11 77 77 79.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917।
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
2: संपर्क 84 08 92 93 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।
3: रोज रोज हवे हवे
4: ताजी ताजी नवी नवी
3: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया।
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
6: श्रोतेहो, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्म संगीताची आवड असणाऱ्या कुटुंबात झाला। ते हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक आणि मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते। वयाच्या 8व्या वर्षी त्यांची क्षमता बालाजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना कालिया मर्दन या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी दिली। डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असद अली खान, अमानत अली खान, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा गुरूंकडून संगीताचं शिक्षण घेतलं। प्रारंभीची काही वर्ष त्यांनी संरक्षण विभागात नोकरी करत संगीताची उपासना चालू ठेवली। पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाजी संसार अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं।

0: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
1: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
0: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
3: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा.
0: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
3: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96-65-203-702, 96-65-203-702.
0: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक, सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
3: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
4: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी ठुमरी, दादरा, गझल हे हिंदुस्थानी संगीताचे तीनही प्रकार अगदी सहजतेने सादर केले. ते केवळ गायकच नाहीत तर गायक नटही होते. संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. कट्यार व्यतिरिक्त वीज म्हणाली धरतीला, हे बंध रेशमांचे, मेघमल्लार, वाऱ्यावरची वरात ही डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची इतर नाटकेही खूप गाजली.

श्रोतेहो, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी अनेक संगीत दिग्गजांकडून अनेक घराण्यांची गायकी शिकली. त्यातून त्यांनी स्वतःची अशी वेगळी शैली निर्माण केली. परिणामकारकरित्या त्यांनी ही शैली रसिकांच्या हृदयावरच कोरली. संगीतातील नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्या आत्मसात केल्या. उत्तम गळा, चौफेर नजर अशा कारणांमुळे त्यांचे गायन रसिकांना खेचून नेईल.

श्रोत्याहो, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या आवाजातील सुमधूर नाट्यपदांचा आनंद आज आपण घेतलात नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोत्यांनो, सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकणार आहोत एकही कलाकार हा कार्यक्रम.

रसिक हो, काही आवाज असे असतात जे कानावर पडले की तो क्षण तिथेच थांबतो. त्या त्या काळात गाजलेल्या लोकप्रिय गीतांच्या आठवणी जाग्या होतात. असाच एक आवाज म्हणजे किशोरदांचा वारसा लाभलेल्या पण ज्यांनी आपली स्वतःची वेगळी आणि तितकीच दिमाखदार ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध गायक अमित कुमार. आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमात गप्पा मारणार आहोत अमित कुमार यांच्याबद्दल आणि सोबतीला सुमधुर गीतांचा नजराणा. तर सुरू करत आहोत एकही कलाकार हा कार्यक्रम अमित कुमार यांच्या

वडील किशोर कुमार आणि आई रुमा गुहा ठाकुरता या दोघांकडूनही त्यांना संगीताचं बाळकडू मिळालं. वयाच्या अवघ्या 12 वर्षापासूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. दूर गगन की छाव में या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला. किशोर कुमार यांचा मुलगा असूनही सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला, पण त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी शैली निर्माण करत रसिकांची वाहवा मिळवली.

0: दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरह
1: श्रोतेहो, आज आपण एका अशा कलाकाराबद्दल बोलत आहोत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका महावृक्षाच्या सावलीत केली आणि स्वतःच्या प्रतिभेनं स्वतःचं स्वतंत्र आकाश निर्माण केलं. 1976 साल. आर डी बर्मन आणि किशोर कुमार यांच्या सावलीत वाढलेले अमित कुमार जेव्हा माईकसमोर उभे राहिले तेव्हा बालिका वधू चित्रपटातील एका गाण्यानं इतिहास घडवला. साधे शब्द पण अमितजींच्या आवाजातला तो निरागसपणा आजही काळजाला स्पर्श करतो.

श्रोते हो, 80 दशक, 80 दशक गाजवणारा लव्ह स्टोरी हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच परिचयाचा. कुमार गौरवचा तो चॉकलेट बॉय लुक आणि त्याला लाभलेला अमित कुमार यांचा रोमॅन्टिक आवाज, तेरी याद आ रही हे गीत ऐकताना विरहाच्या वेदना सुसह्य वाटतात. या गीतासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या पुरस्कारापेक्षाही या गीताला रसिकांची जी दाद मिळाली ती न सांगता येण्यासारखीच.

श्रोतेहो, अमित कुमार आणि पंचमदा यांची जोडी म्हणजे जणू म्युझिकल ब्लास्टच. पंचमदांना अमित कुमार यांच्या आवाजाची एनर्जी खूप आवडायची. मग ते तेजाब चित्रपटातील 1, 2, 3 असो किंवा मग त्रिदेवमधलं तिरछी टोपीवाले, अमित कुमार यांनी सिद्ध केलं की ते फक्त रोमॅन्टिक गाणीच नाही तर डान्स फ्लोअरवर आग लावणारी गाणीसुद्धा तितक्याच ताकदीनं गाऊ शकतात.

Oh, yeah.

श्रोते हो, नवीन काळात अमित कुमार यांनी कमी गाणी गायली, पण कभी खुशी कभी गम मधील बोले चुडिया यासारख्या गाण्यातून त्यांनी पुन्हा एकदा वाहवा मिळवली, रसिकांची दाद मिळवली. त्रिदेव, तेजाब, चालबाज अशा चित्रपटांमधून त्यांनी हाय एनर्जी गाणी गायली. गाताना मध्येच यॉडलिंग करणं ही त्यांची लकब प्रेक्षकांना खूप फावली.

श्रोत्याहो, अमित कुमार यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर जाणवतं की वारसा मिळणं सोपं असतं, पण तो वारसा आपल्या खांद्यावर पेलून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करणं यासाठी जिद्द लागते. एकही कलाकार या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत पार्श्वगायक अमित कुमार यांच्या आवाजातील काही सुमधुर गाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात आता वनिता मंडळ हा कार्यक्रम, आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात वैशाली झाल्टे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रिया सफळे लिखित भंबेरी ही विनोदी कथा. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, मे हीट म्हणजे अगदी आकाशात तळपणारा सूर्य, अंगाची होणारी काहिली आणि जमिनीवर पडणाऱ्या उष्णतेच्या लाटा, सगळंच वातावरण जणू तापलेलं असतं. अशा या ऋतूमध्ये निसर्ग जसा बदलतो तसंच आपल्या शरीरालाही विशेष जपणूक हवी असते. म्हणूनच सखींनो, उन्हाची तीव्रता कितीही असो, काळजीची सावली असेल तर आरोग्य नेहमीच सुरक्षित राहतं. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चला तिला समजून घेऊया महिलांसाठी कार्य, याविषयी वैशाली झालटे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, जीवनाच्या वाटेवर कधी फुलं असतात तर कधी काटेही येतात, कधी स्वप्न फुलतात तर कधी ती तुटूनही जात असतात. पण या सगळ्यांमध्ये स्वतःला हरवून न बसता नव्यानं उभं राहणं हीच खरी जिद्द. आज आपण अशाच एका जिद्दी आणि धाडसी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. महिलांसाठी त्या कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी त्या कार्य करतात आणि त्यांच्याकडून एक प्रेरणा घेण्यासारखं आपल्याला नक्कीच आशादायी वाटणार आहे. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील वेदना शक्तीत बदलल्या आणि स्वतः उभं राहत शेकडो मुलींच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला, तर त्यांचं नाव आहे वैशाली झालटे मॅडम. मैत्रिणींनो, आपण या ताईंचं स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅम.
0: ताई, तुम्ही जे महिलांसाठी कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करतात, अभेद

0: या फाउंडेशन नावाची आपली एक संस्था तुम्ही चालवतात, गुलाबी एक फाउंडेशन आहे ते सुद्धा तुम्ही सध्या सुरू केलेलं आहे, तर या सगळ्या कार्याची सुरुवात ताई तुम्ही केव्हापासून केली?
1: खरं सांगायला गेलं तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, माझ्या वडिलांचं कुठलंही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नाही किंवा माझीही तशी नव्हती, पण आमच्या घरावरती असं काही घडून आलं, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला, आणि ते होत असताना माझ्या ताईला आम्ही गमवलं, तर ताईला गमवल्यावरती मला असं वाटलं की माझी ताई तर आमच्यापासनं दूर गेली आहे, तर माझ्या अशा असंख्य ताई ज्या आहेत समाजातील, त्या ताईंना मी वाचवू शकते का? मी मुलींसाठी महिलांसाठी काम करू शकते का? समाजातील वंचित घटकातील ज्या बहुजनांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी लढू शकते का? म्हणून मग मी ठरवलं की मला आता काम करायचंय, तर 2014 मी मग कामाला सुरुवात केली, त्यामध्ये बऱ्याच असे चढ उतार झालेत काम करत असताना.
0: ताई, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली, मग ताई तुम्ही त्या घटनेमधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कसा केला?
1: मला म्हणजे मला रडायचं नव्हतं की मी रडून फक्त एक अबला नारी बनायचं नव्हतं. ऑलरेडी मधल्या ताईला मी गमवलेलं होतं, तर मला असं वाटत होतं की स्वतःला सावरण्या पर्यायच नाहीये. घरामध्ये मीच आहे शिकलेली, म्हणजे माझ्या घरामध्ये माझं BA आणि MHW शिक्षण मी करत होती त्यावेळेस, तर पप्पा पण एवढे शिकलेले नव्हते किंवा आई पण इतकं उच्च शिक्षित नसल्यामुळे मला एक म्हणजे फुलेशाहू विचारसरणीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. जिजाऊ रमाई आणि सावित्री आईची मी लेख आहे, त्यावेळेसही मी तोच विचार केला होता की त्या जर कधी लढू शकतात स्वतःला सावरू शकतात इतक्या संकटामध्ये, तर मी का स्वतःला सावरू शकत नाही. आणि मी एक ठाम निर्णय घेतला की स्वतःला सावरायचा, आणि माझ्यासारख्या असंख्य महिला ज्या आहेत ज्या की लढत आहेत झटत आहेत स्वतःच्या संघर्षासाठी, तर तो विचार पुढे ठेवून मी त्यावेळेस स्वतःला हिंमत दिली आणि कामाला सुरुवात केली.
0: हो, आणि तुमच्या सारख्या इतर भगिनी माता ज्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे आल्या आणि स्वतःमध्ये जिद्द ठेवली आणि हा लढा तुम्ही तिथून सुरू केला ताई, आणि थोर समाज सुधारक यांना तुम्ही प्रेरणा म्हणून समोर ठेवून हे कार्य तुम्ही चालू ठेवलं. ताई, मग आता हार मानायची नाही, रडायचं नाही तर लढायचं तुम्ही इथून ठरवलं, आणि मग त्याच्यातच तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. मग शिक्षण घेत असताना तुम्हाला असं काय वाटलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षणाने खूप मोठा बदल झालाय?
1: मला एवढं होतं की 10वीपर्यंत शिक्षण माझं होणार आहे, त्याच्या पुढे काय माहीत नव्हतं, काय नियोजनच नव्हतं काही. पण तशी मी ना स्कूलमध्ये खूप अशी गुड गर्ल, मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप आवडायचं, मी काव्यवाचन करायची, वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आल्याशिवाय राहायचंच नाही. आणि मी काही अशा खूप मोठ्या स्कूलमध्ये शिकलेली नाही, तर राजमाध्यमिक विद्यालय म्हणून आहे तिथं माझं शिक्षण झालेलं. पण संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, मस्ती करायची, अभ्यासात हुशार, आणि स्कूलला गेल्यावर अगदी डॅशिंग आणि हुशार वैशाली असे दोन माझे पैलू असायचे. आणि शिक्षण करत असताना ठरवलं होतं पेपरमध्ये जेव्हा माझं नाव यायचं स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती, तर मला हे माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हापासूनच मी विचार करायचे की माझं नाव कसं होईल, मी TV कशी येईल, मी लोकांसाठी कशी काम करेल. आणि आमचे इतिहास शिकवणारे जे सर होते, तर त्यामुळे शिवरायांना मी तिथंच बघितलं होतं पुस्तकांमध्ये, शिवरायांना मी तेव्हाच वाचत होती किंवा समजत होती, तर तो एक विचार होता शिक्षणाचा. नंतर मी BA ऍडमिशन घेतली, मग कॉलेजला पण अगदी हुशार मुलगी, स्पर्धेमध्ये भाग वगैरे बक्षीस जिंकायचे. त्यानंतर मी कराटेला जॉईन केले, आणि कराटेमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला, म्हणजे अगदी कराटेमध्ये कौलं फोडणे असतील किंवा थाईजवरती कौलं फोडणे असतील, तर ती वैशाली त्यावेळेस पुढे पुढे येत गेली. आणि मग नंतर मी लॉला ऍडमिशन घेतली, मला असं वाटलं की मी वकिली करून संपूर्ण महिलांना मदत करू शकते, समाजामध्ये वेगळं काहीतरी घडवू शकते, परिवर्तन वगैरे. पण नंतर असा विचार केला की मला लोकांकडनं पैसे घ्यावे लागतील ना लोकांची फीज लढवण्यासाठी, आणि मला ते घ्यायचे नव्हते, म्हणून मी लॉचं शिक्षण सोडलं आणि मी MHW ऍडमिशन घेतली. आणि MHW माझं पूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. आणि हे सगळं शिक्षण पूर्ण करत असताना संपूर्ण माझ्या मैत्रिणी, माझे मित्र, मस्ती मजा किंवा काहीतरी पार्टी वगैरे कुठं जाणं भेटणं वगैरे सगळं करायचे. पण हे सगळं करत असताना माझं फक्त माझ्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टामध्ये माझा वेळ गेला, घरच्यांना सांभाळण्यासाठी माझा वेळ गेला, आणि समाजामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्यावरती विचार करण्यामध्ये माझा वेळ गेला. आणि आताही मी काउन्सिलिंगच्या पहिल्या वर्षाचा डिप्लोमा ते समुपदेशनाचा, की जेणेकरून अजून मी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन अभ्यास करून महिलांना माझं किती देणं देऊ शकते याच्यासाठी माझे संपूर्ण आयुष्यभर मी असेपर्यंत माझे प्रयत्न असणार आहे.
0: शाळेपासून आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तुमच्यामध्ये हे जे

0: विश्वास, धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि तुमच्यामध्ये तो गुण आहेच जे तुम्ही मुलींना समुपदेशन करतात, माता भगिनी यांचं तुम्ही समुपदेशन करतात. आणि मग अशी एखादी कोणती गोष्ट आहे का ताई की एखादी मुलगी जी तुमच्याजवळ आलेली आहे आणि तिने तिच्या दुःख वेदना तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्या तुमच्या मनाला खूपच स्पर्शून गेलेल्या आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काहीतरी वेगळं केलंय, असा काही अनुभव आम्हाला सांगू शकाल?
1: असे बरेच अनुभव आहेत की मी बऱ्याच महिलांना मदत करते, पण एक असा मुद्दा होता की माझ्यावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलं, माझ्या ताईने जे आमच्यामधून निघून गेली ती, तर तो अनुभव परत एका मुलीसोबत घडत होता, सेम टू सेम तसंच. तर त्या लहानशा मुलीला, म्हणजे ती नाबालिक होती त्यावेळेस, पण मग तिला जी मी मदत केली आणि तिने जे संसार बसवला, नंतर तिचं लग्न झालं, म्हणजे ती स्वतःला म्हणतो ना आपण चुकीची आणि घाण समजत होती. माझ्यासोबत चुकीचं घडलं, पण त्या मुलीला मी एकदम व्यवस्थित समजवलं की कुणी आपण घाण नसतो, समोरचा घाण असतो आपल्यासोबत करणारा. किंवा तिची काउन्सिलिंग केली, तिच्यासोबत कुणीच नव्हतं त्यावेळेस उभं, कुणीच नाही, आई वडील भाऊ कुणीच तिला साथ देत नव्हते. त्यावेळेस मी तिला साथ दिली, तिची 10वीला तिला ऍडमिशन घेऊ, ती 10वी पास झाली. त्या मुलीमध्ये खूप बदल झाला, तर ते मला खूप माझ्या आयुष्याला खूप म्हणजे असं ऊर्जा देणारं होतं की बापरे, आपण असं करू शकतो, म्हणजे आपण इतकं चांगल्या प्रकारे कुणाला तरी मदत करू शकतो आणि बदल इतका समोरच्या आयुष्यात घडवू शकतो, पण आपण पण कुठेतरी ती छोटीशी सावली बनू शकतो कुणासाठी मदतीचा हात म्हणून. तर ते माझ्यासाठी खूप वेगळं होतं त्या मुलीला.
0: आता ताई, समाजामध्ये अजूनही मुलींना कोणत्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
1: म्हणजे माझ्याकडे ज्या काही महिला येतात, मानसिक म्हणजे स्थिती, त्यांची मानसिक स्थितीच ठिकाणावर नसते. म्हणजे पहिला मुद्दा तर त्यांना सपोर्ट नसतो, घरातले कुणी मदतीला नसतात, परत समाज काय म्हणेल, एक मोठं वलय आपल्या प्रत्येक स्त्रीला, स्त्रीला जॉब करणारी स्त्री असो, कुठं घरातली स्त्री असो, किंवा कुठं नुसतं काही स्त्रीमध्ये काही वेगळं पण दिसलं लोकांना, ती स्वतःही वेगळं वागायला लागली, तर समाज काय म्हणेल, ह्या एका विचाराने महिला ही 10 पटीने मागे जाते.
0: खरंच.
1: आणि त्यातल्या त्यात मग रूढी परंपरा, घरातनच समानता मिळत नाही, मत म्हणजे भेदभाव असतो घरातनच, भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये आई वडील भेदभाव करतात. ह्या एका गोष्टीला तिला सामोरे जावं लागतं. असुरक्षता, महिलांमध्ये असुरक्षता पण खूपच आहे, त्या गोष्टीला महिलांना सामोरे जावं लागतं. अशी एक समस्या नाहीये, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचारावरती इतका अत्याचार आहे की आपण त्याला शब्दात सांगू शकत नाही, म्हणून त्याला एकच वाक्य असेल की अत्याचार. महिलांना प्रत्येक गोष्टीला, मानसिक आरोग्याला, प्रत्येक गोष्टीला. आणि आता काय झालंय, महिलांना स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देत नाही, त्यामुळे आरोग्याच्याही खूप मोठ्या समस्या आहेत. आता मी महिलांमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये काम करते, तर महिला काय करतात, शेवटच्या स्टेपपर्यंत कॅन्सर होईपर्यंत सहन करत असतात, त्यांना काहीही त्रास हो सहन करत असतात, नवऱ्याला सांगणार नाही, कुठं हॉस्पिटलला जाणार नाही, आम्हाला होतोय ना त्रास आम्ही सहन करू, कारण की इतकी स्वतःला बिझी करून घेते स्वतःच्या घरामध्ये, जॉबमध्ये, की ती स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. तर या सगळ्या समस्यांमध्ये महिलांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे की तुम्ही जगला तरच तुम्ही परिवाराला जगणार आहे. सावित्री आई शिकली म्हणून तिने संपूर्ण समाजाला शिकवलं, रमाईने त्याग केला नवऱ्याचा, तिने त्यागमाता झाली म्हणून ती आज सगळ्यांची रमाई त्यागमाता म्हणून आहे. पण आपण काय करतोय हा एक विचार करून आपण स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या समस्या येणारच आहे महिलांना, पण त्यावरती पण काहीतरी उपाय महिलांनी करायला पाहिजे मला असं वाटतं.
0: तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये काही मुली असतात की त्यांच्यावर सुद्धा अनेक दुःखाचे डोंगर कोसळतात, मग अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल?
1: तुम्हाला खूप खूप खूप हिमतीने लढावं लागेल त्यावेळेस सगळ्या माझ्या सखींना, माझ्या बहिणींना. मी एकच सांगते की तुम्हाला हिमतीने लढावं लागेल, खूप खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार व्हाल, तेव्हाच तुम्ही सगळ्यांना आधार देऊ शकतात. आणि खूप अडचणी येतात, तुमच्या चारित्र्यावर संशय लोक करतील, तुम्हाला कॅरेक्टरलेस लोक ठरवतील, तुम्हाला वेगवेगळे ऍलिगेशन किंवा चुकीच्या गोष्टी लोक बोलतील, पण तुम्ही मागे नका बघू, पुढे चालत राहा. कारण की तुम्ही पुढे चालून स्वतःच्या परिवाराकडे बघा की आपल्याला काहीतरी करायचंय, या संकटातनं बाहेर पडायचंय. मी आज माझ्या ताईला न्याय नाही देऊ शकली, तर पण आज मला असंख्य ताईंना मी न्याय देते. माझ्या ताईच्या आम्ही त्यावेळेस नेत्रदान, म्हणजे तिचं बॉडी सिव्हिलमध्ये पडलेली, पप्पा आणि मला, आम्ही तिचं नेत्रदान केले त्यावेळेस, अवयवदान केले. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण शरीराचं अवयवदान करून ठेवलेलं आहे आता, की काही भविष्याचा काही भरोसा नाही आहे. पण माझं असं म्हणणं की महिलांनी स्वतःसाठी तुम्ही सक्षम व्हा. आणि मी तुम्हाला आयुष्यभर नाही पुरणार आहे ना वैशुताई, स्वतः आयुष्यभर नाही राहणार आहे, तर तुम्हाला स्वतः वैशुताई स्वतः स्वतःसाठी लढावं लागेल. पण माझं एकच आव्हान असणार आहे संपूर्ण

0: महिलांना की तुम्ही स्वतःसाठी उभ्या राहा, स्वतःसाठी संघर्ष करा, कायद्याचं थोडं तरी नॉलेज घ्या. आज गुगलवरती युट्यूबवरती सगळ्या गोष्टी सहजच मिळतात, तुम्ही ते ऐका कधीतरी. तुम्ही स्वतःचे हक्क, मूलभूत हक्क यावरती काहीतरी करा. कुठेतरी चुकीचं होत असेल, असे प्रकरण, अशा रूढी परंपरा, श्रद्धा ठेवा. मी कुठाच्याही श्रद्धेला काहीच कधीच बोलणार नाही की कुणी श्रद्धा ठेवू नका, पण ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतो. अंधश्रद्धा कुठं आहे, श्रद्धा कुठं आहे हे समजून घ्यायला पाहिजे,
1: वेळेत समजलं पाहिजे आपल्याला.
0: येस. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात, पण मी तर नेहमी म्हणते की शिवाजी महाराज जन्मावे तर प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये. आपण आपल्या लेकरांना घडवा तसं. प्रत्येक स्त्रीला खूप आव्हान आहे. नुसतं फक्त आम्ही जगतोय म्हणून जगतोय असं नका करू. जीवनाचं काहीतरी ध्येय ठेवा. मी नाही म्हणत की तुम्ही समाजामध्ये क्रांती परिवर्तन घडवणार ना, पण स्वतःच्या घराला तर बदलवा, शेजारच्यांना तर बदलवा, नातेवाईकांना तर बदलवा. तुम्ही तसं प्रयत्न केला तर संपूर्ण समाज आपोआप बदलणार आहे. आपल्याला गरज नाही पडणार आमच्यासारख्या लोकांना लढायची किंवा बाहेर पडायची गरज नाही पडणार.
1: खरंच महिलांनी स्वतः परिवर्तन करून प्रत्येक घरामध्ये, जसं तुम्ही म्हटलं की एक छत्रपती शिवाजी महाराज आलेच पाहिजे, आणि ते खरंच एक जिजाऊ मातेसारखं प्रत्येक आईने करून दाखवलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या घराचं कुटुंब सुद्धा तसंच घडवा. तुम्ही अभेद्या फाउंडेशनची स्थापना केली, मग त्याचं कार्य कसं चालतं ताई, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मी आधी पण म्हटलं की मी कराटेला असल्यापासून तो एक वेगळाच आत्मविश्वास, वेगळीच डेअरिंग होती. तर अगदी लढवू व्यक्ती तर कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि स्वतःलाही काहीतरी बदल घडवून आपण काहीतरी परिवर्तन आणू शकतो का समाजामध्ये, हा एक विचार होता. तिथे चलबिचल होत होती, परिवर्तन घडून येत नव्हतं. त्याचा एक राग येत होता मनामध्ये की परिवर्तन होतच नाहीये याने. परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कुठं काम करू शकतो. ज्या रामेश्वर कॉलनीच्या भागामध्ये मी राहत होती, लहानाची मोठी झाली, त्या भागामध्ये मी स्वतःला झोकवून दिलं. मला तिथं काम करायचं होतं, लोकांमध्ये जायचं होतं. शाळा बाह्य मुलं, कचरा वेचणारी मुलं आणि घरकाम करणाऱ्या महिला यांच्यासाठी मी सुरुवातीला काम करत होती. माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तर कचरा वेचणारी मुलं मला दगड शिव्या वगैरे देऊन पडून जायचे. 6 महिने मला हिंमत नव्हती माझ्यामध्ये, 6 महिने की मी संस्था रजिस्टर करावी, कारण की भीती होती. एक ते म्हणतो ना आपण करू शकतो की नाही करू शकतो ह्या विचाराने मी सुरुवात केली होती.
1: येस.
0: आणि मग सुरुवातीला मला सगळं म्हणायचे वेडी पोरगी येऊन बसते मंदिरामध्ये, काहीतरी बडबड करते, पाट्या घेऊन येते घरून, पेन्सिल घेऊन येते, आपल्या पोरांना शिकवते, किती दिवस करणार, 2 दिवस करणार, 8 दिवस करणार. पण 8 दिवसाचे जे 6 महिने झाले आणि 6व्या महिन्यामध्ये जे थोडस तरी बदल घडवून आला की ते जे काका काकू ताई म्हणजे जे व्यसन करणारी लोक माझ्या जवळ त्यांच्या मुलांना सोडून जायची की नाही तुम्ही बसा ताईजवळ, ताईजवळ शिक्षण घ्या. आणि मग तिथनं माझं शिक्षण घर अभेद्या फाउंडेशन सुरू झालं. आज माझ्या मुली 10वीला आहेत, कुणी 11वीचं शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी माझ्या मुलीने धुनी भांडी करून 70% मिळवले, आणि तेही म्हणजे तेही कुठल्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही, तर आमचे सगळे लेकर सरकारी स्कूलमध्ये जातात. काही अगदी हुशार जे आहेत त्यांना आम्ही प्रायव्हेटमध्ये टाकलेले आहे. माझ्या संस्थेला कुठला CSR नाही किंवा कुठला गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट नाही, किंवा मला असं मी स्वतः जॉब करायची, मी स्वतः काउन्सिलिंग इतर संस्थेमध्ये करते आणि माझ्या संस्थेचं मी करते. इकडचं घर खूप छान भेटलंय, म्हणजे माहेर तर होतच छान, प्रोत्साहन करणारं. तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मी करते.
1: अभेद्या फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे, त्यात तुम्ही अशा बालकांना जोडून घेतलेलं आहे, काही दुर्बल घटकातील महिलांना जोडून घेतलेलं आहे आणि त्यांना तुम्ही शिकवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास निर्माण करतात. हे कार्य खूप खरंच खूपच छान आहे ताई तुमचं. आणि ताई, आता आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे की गुलाबी गँग याची तुम्ही स्थापना केलेली आहे, तर नेमकी ही संकल्पना काय आहे?
0: गुलाबी गँग ही संकल्पना अशी आहे की गुलाबी गँग सखी सखी लावतो आम्ही पुढे. मी ह्या वर्षापासूनच ते सुरू केलं. महिलांसाठी तर काम करतेच, पण गुलाबी गँग म्हटलं की थोडंसं गँग म्हटलं की थोडंसं वेगळं हे होतं, आणि महिलांनाही उत्साह निर्माण होतो की अरे आपण म्हणजे कुठल्या अभेद्या फाउंडेशन शिक्षण घर म्हटलं तर त्यांना वाटतं की शिक्षण घर म्हणजे शाळेसाठी काम करणारी महिला आहे. जेव्हा गुलाबी गँग सखी आपण म्हणतो तेव्हा महिला वेगळ्या नजरेने बघतात की सखी म्हटलं की महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, त्यांना आनंद वाटतं आपलंसं कुणीतरी आलेलं आहे,
1: आपल्याला काही व्यासपीठ मिळतं की काही.
0: येस. मग आमचं काम तेच आहे. माझ्याकडे आता सध्याला 1000 महिला आहेत. या सगळ्या महिलांमध्ये कुणी डॉक्टर पण आहेत आमच्याकडे की ज्या आम्हाला मदत करतात, सिव्हिल हॉस्पिटलच्या काही नर्सेस आहेत ज्या आम्हाला सहकार्य करतील. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या महिला आपल्या गुलाबी गँगमध्ये आहेत. मग ह्या गुलाबी गँगमध्ये त्यांच्या कला गुणांना वाव मिळला जातो, त्यांच्या काही समस्या असेल तर आम्ही समजून घेतो, त्यांना आनंद देण्याचं आम्ही काम करतो. घरगुती हिंसाचाराचे काही प्रकार असतील, हुंड्या घेण्यासारखे काही प्रकार असतील, अत्याचाराचे काही

0: प्रकार असतील, महिलांच्या फिर्याद नोंदवल्या जात नसणार, महिलांना कुठं काहीच सपोर्ट मिळत नाहीये, कोर्टामध्ये त्यांना व्यवस्थित समजवलं जात नाहीये वकिलांकडनं, तर संपूर्ण समस्या, कुठलीही समस्या असू द्या, कुठलीही, त्या समस्येवरती आमची अभेद्या फाउंडेशन सखी, म्हणजे अभेद्या फाउंडेशन शिक्षण घराच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो, गुलाबी गँग सखी उपक्रम. मग ह्या उपक्रमामध्ये आम्ही सगळी मदत महिलांना करतो. खेड्यापाड्यांवरती पण मी गेलेली आहे, चिंचोलीच्या महिला आपल्याकडे आहे, धानोऱ्याच्या महिला आहेत, भादलीच्या महिला आहे, काही नाही, योजना महिलांपर्यंत पोहोचवतो आम्ही ह्या मार्फत, योजनेमध्ये महिलांचं ऑपरेशन बसू शकतो का, ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, अशी एकही समस्या नाहीये. की आणि खास म्हणजे पुरुष सुद्धा आमच्या गुलाबी गँग सखीमध्ये सहभागी आहे. आम्ही पुरुषांना सुद्धा मदत करतो, फक्त असं नाही की महिलांच्याच हक्कासाठी न्यायासाठी लढतो, तर पुरुषांना सुद्धा मदत करतो.
1: मग ताई या मार्फत तुम्ही महिलांची काही आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते का?
0: तो माझे जे काही ओळखीचे हॉस्पिटल आहेत चांगले, तिथं मी महिलांना पाठवते. तर डॉक्टर म्हणजे मी खरंच आयुष्यात काही कमवलं नसेल, पण लोक आणि माणसं खूप चांगली कमवलेली आहेत. माझं नाव घेऊन जी महिला जाईल ज्या हॉस्पिटलमध्ये, तर ते डॉक्टर तिच्याकडनं फीस घेत नाही, तिची तपासणी वगैरे करतात, आणि काही अडचण आली तर मग आम्ही योजनेमध्ये वगैरे त्यांची मदत करतो. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅम्प घेऊन घेऊन आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असतील किंवा काय असेल ते सगळं घेऊ. सॅनिटरी पॅड वाटप होतात माझ्या संस्थेमार्फत, मी दरवर्षी सॅनिटरी पॅड वाटप करते. आणि फक्त पॅड वाटप न करता आरोग्याविषयी मासिक पाळी बद्दल आम्ही सगळंच महिलांना व्यवस्थित समजावून सांगतो.
1: हे सगळं कार्य तुम्ही करता आहात, तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जिद्द आहे, तुम्हाला सगळ्या ताई भगिनी ताई म्हणून संबोधतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळते?
0: माझे वडील तर मला पहिले साथ देत नव्हते जेव्हा मी 10वी पर्यंत आली, नंतर पप्पांनी खूप सपोर्ट केला, खूप खूप, म्हणजे आई वडील माझा आधारस्तंभ झाले. नंतर मग इकडे मी जेव्हा माझं लग्न झालं तर मला प्रितेशची साथ पण तशीच मिळाली, एक जोडीदार म्हणून अगदी सपोर्ट करणारा जोडीदार मिळाला. आणि माझे सासू सासरे जे आहेत, माझे सासू आई जी आहेत, त्या पण अगदी उच्च शिक्षित आहेत, तर तेही मला फुल सपोर्ट करतात. परत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मुलांना स्वेटर वाटप जे असतील, नवीन स्वेटर घेऊन देणं असेल, माझ्या संस्थेचं रूम भाडं भरणं असेल, हे सगळं माझ्या इकडच्या परिवारामधले लोक करतात, माझे सासरचे लोक करतात. आणि मी फक्त त्यांची सून म्हणून नाही तर मला मुलगी म्हणून ठेवतात. म्हणजे मला लहानपणी सगळेच एक आशीर्वाद द्यायचे, मी समाजात पण कामं करते तर मला एकच आशीर्वाद मिळायचा की तुला चांगलं घर भेटेल. पण मला ते इतकं चांगलं घर मिळालं की मला कधी आई वडिलांची त्यांनी जाणीव भासूच दिली नाही की मला आई वडील माझे थोडंसंही म्हणजे लांब राहतात माझ्यापासून. तू कामं करत राहा, प्रोत्साहित होत राहा, हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तर घरचा खूप सपोर्ट आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला घरचं जर कधी सपोर्ट करणारे लोक नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही. आज 3 वर्षाचा लेकराला सोडून मी हे सगळे कामं करते तर त्यांच्यामुळे शक्य होतात सगळे.
1: खरंच खूपच छान ताई, आणि तुमच्या कुटुंबाचा जो आधार तुम्हाला मिळतो आणि त्यांचा खंबीरपणे पाठिंबा तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय एवढं कार्य हे सामाजिक कार्य शक्यच नाही. ताई आता महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात आधी तर स्वतःसाठी बचत करायला शिका. ते बचत करून करून तरी तुम्ही काहीतरी छोटे मोठे उद्योग घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात की आपण छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतो का. बघा, आत्मनिर्भर हा शब्द काय, की स्वतः स्वतःसाठी काहीतरी करणं,
1: स्वावलंबी
0: होणं. मग ते महिलेला चांगल्याच प्रकारे स्वावलंबी होता येतं. बऱ्याच महिला, आता माझ्या ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिला शिलाई काम करतात, काही पापडचं काम करतात, काही महिलांनी बचत गट ओपन केलेले आहेत. तुम्ही असं काहीतरी करू शकतात, स्वतःमध्ये काहीतरी कलागुण असतील त्याला वाव द्या. आणि भविष्यामध्ये मी तर प्रयत्न करणारच आहे सगळ्या महिलांसाठी की काही रोजगार चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का महिलांसाठी. आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत, मला तरी असं वाटतं की कॉलेजच्या मुलींनी आता फक्त पहिले शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे स्वावलंबी व्हा. नाहीतर तुम्ही काय करतात, आई वडील लग्न करून दिल्यावरती नवऱ्याकडे जातात, मग परत तुमचे भांडणं वाद होतात. डिवोर्सच्या केस माझ्याकडे इतक्या येतात की हद्दीच्या बाहेर माझ्याकडे समुपदेशनासाठी आणि मदतीसाठी लोक येतात. का? तर मग मला माझी सासू पैसेच देत नाही खर्चायला, माझा नवरा मला पैसेच देत नाही. पण या ठिकाणी तुम्हाला थोडंही तुमचं काही शिक्षण झालेलं असेल, तुम्ही काहीतरी शिकलेला असाल, तुम्हाला काही येत असेल, तर स्वतःची बचत करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी पुरवू शकतात ना, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत. आणि जॉब जे काही आहे, तर जॉब तर प्रत्येकाकडे आता मिळतात नाही मिळत तो वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही असं काहीतरी स्वतःमध्येच काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की तुम्ही स्वावलंबी होणार आहे. कराटे सारखं प्रशिक्षण घ्या. हिम्मत म्हणजे स्वतःमध्ये हिम्मत आणण्याचा प्रयत्न केला तरच हिम्मत येणार आहे. तुमच्यामध्ये कुणी हिम्मत टाकणार नाही.

0: किंवा तुम्हाला ती हिंमत काही विकत घेता येत नाही. स्वप्न बघायची असेल तर ती विकत घेता येत नाही, कुठलीच गोष्ट विकत घेता येत नाही, ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, मग ती बाहेर पडते, नाहीतर मग ती अजिबात पडणार नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी मला शेजारचे लोक सुद्धा ओळखायचे नाही की माझ्या आई वडिलांची मी मुलगी आहे, पण आज संपूर्ण मला माझ्या वडिलांचं नाव मी चालवते. मग तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच आत्मसन्मान असेल, सगळ्या गोष्टी स्वतःच निर्माण करा, तरच तुम्हाला शक्य होईल सगळ्या गोष्टी. आणि बघा, प्रशासन जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर कधी तुम्ही गेलेत त्यांच्याकडे मागायला तर ते देणारच आहे, ते उद्योग आणणारच आहे, पण आपल्यामध्ये ते आहे का, आपण करू शकतो का, तर ह्या सुद्धा गोष्टी महिलांनी बघायला पाहिजे.
1: आणि स्वतःमधले जे कला कौशल्य आहे, गुण आहे, ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचा विकासही करता आला पाहिजे.
0: आता बघा, माझ्याकडे मेहंदी काढणारी मुलगी आहे, रांगोळी काढणारी मुलगी आहे, डेकोरेशन करणाऱ्या मुली आहेत. आपण असं करू शकतो का? परत तुम्हाला पार्लरचं कोर्स मोफत मिळतात, बऱ्याच योजना मोफत आहेत, मग त्याचा फायदा महिलांनी घ्यायला पाहिजे. स्वतः करायला पाहिजे सगळ्या गोष्टी, कुणावर डिपेंड आपण राहूच शकत नाही आताच्या काळामध्ये तरी, मला तरी असं वाटतं. म्हणजे मुलगी सुद्धा थोडी मोठी झाली तर आई म्हणते की स्वतः शिक ग बाई, स्वतःच मी कधीपर्यंत असणार आहे, तर सगळ्या महिलांनी स्वतः स्वतःच विचार करून पुढे जायला हवा पाहिजे.
1: स्वावलंबी बना, आत्मनिर्भर,
0: बस तेवढंच, तोच एक पर्याय मॅम, नाहीतर दुसरं काहीच नाहीये. म्हणजे आपण किती हे करणार आहे की रोजगार नाहीये, कामं नाहीये, स्वतः स्वतःचा काहीतरी विचार करून पुढे जायला पाहिजे मला तरी. आणि शिक्षण घेतलं ना माणसाने, शिक्षण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतं तुमचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपण महिलांनी करायला पाहिजे, नुसतं फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही काहीतरी. आणि माझं सुरक्षण कोणी दुसरं करेल, माझी मला कुणीतरी दुसरा मला हे करेल, म्हणजे माझं सुरक्षण मदत करेल, याचा विचार का करायला पाहिजे? स्वतः स्वतःची मदत करायला पाहिजे, स्वतः स्वतःसाठी हिमतीने हे करायला पाहिजे. घरामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकतो वगैरे, तर आपण त्या गोष्टी का नाही वापरू शकत? आपल्यावर कुणी कधी हमला करायला आला तर, अत्याचार करायला आला तर, मग या स्वतः महिलांनी सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
1: अगदी छान, खरंच ताई. आणि आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आत्मनिर्भर व्हायलाच हवं, स्वावलंबी महिलेने व्हायलाच हवं. तुमचं पुढचं काय स्वप्न आहे?
0: मला राजकारण खूप आवडतं, खूप म्हणजे खूप, आधीपासूनच. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी जायला पाहिजे, महिलांची खूप कमी राजकारणामध्ये, राजकारणात. आणि मला असं वाटतं मी जर कधी गेली, माझं स्वप्न मला असं वाटतं मी जर कधी राजकारणात गेली तर मी संपूर्ण समाजाला अजून चांगल्या रीते खूप खूप मदत करू शकते, खूप परिवर्तन, खूप योजना आणि खूप बदल घडवून आणू शकते. युवा पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकते. हे एक आहे, म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार, पण अशी एक इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वप्न म्हटलं तर संपूर्ण भारतभर मला माझ्या काम पोचवायचंय. काम का पोचवायचंय? कारण की मला असं वाटतं ना कधी कधी की एकही माणूस माझ्यापासून मदत न घेता राहायला नको, कारण की गरजू खूप आहे, प्रत्येकाला मदत आहे. प्रत्येक जण आज घरात रडतंय पण त्यांना मदत करायला कुणीच नाहीये. तर माझी तेही एक इच्छा आहे की मला गुलाबी गँग जी आहे, माझी सखी गुलाबी गँग सखी, ही संपूर्ण भारतभर पोचवायची आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येक घराघरामध्ये एक वैशाली निर्माण करायची आहे. हे माझं खरंच स्वप्न आहे की आज मला नाही माहिती की मला मी किती वर्ष राहणार आहे किंवा किती वर्ष काम करणार आहे, पण मी गेल्यावरती माझ्या पाठीमागे असंख्य वैशालीताई निर्माण झाल्या तर त्या अजून असंख्य वैशालीताई निर्माण करतील आणि ते एक चक्र सुरू राहील वैशालीताई निर्माण होण्याचं. नाहीतर स्वतःमध्येही त्या झाल्यात चांगल्या सबल, किंवा त्यांच्यात आत्मविश्वास आला, स्वतःसाठी लढू शकल्या, भांडू शकल्या, काम करू शकल्या, स्वतःचा आनंद स्वतः शोधू शकल्या, तरी मला खूप बरं वाटेल. मला अशा असंख्य महिला हे करायच्या आहेत वैशाली सारख्या, हेच माझं एक स्वप्न असणार आहे.
1: मैत्रिणींनो, आज आपण वैशाली झाल्टे यांचा एक प्रेरणादायी प्रवास ऐकला, जिथं वेदना होत्या, संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. अपयशानं खचून न जाता त्यातून उभं राहत स्वतःचं आयुष्य घडवणं आणि इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणं हीच खरी यशोगाथा आहे. वैशालीताई, आज या कार्यक्रमामार्फत मैत्रिणींना, आपल्या महिलांना, माता भगिनींना तुम्ही एक सुंदर संदेश दिलेला आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. तर ताई, या सुंदरशा नोटवर आज कार्यक्रमातून आपण अनुमती घेत आहोत आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या सगळ्या महिलांना जे मुलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सगळ्या या कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तिला समजून घेऊया, महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झाल्टे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता

0: सखींनो, स्त्रियांना अन्नपूर्णा सुगरण असं म्हटलं जातं. परंतु मैत्रिणींनो, आजची प्रत्येक स्त्री ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतीये. ती कितीही शिकली, मोठ्या पदावर कार्यरत असली ना, तरीही स्वयंपाक हा तिला कधीही चुकलेला नाही. स्वयंपाक हा आपल्याला करता आलाच पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मैत्रिणींनो, स्त्री सुद्धा अशीच असते ना की तिला दुसऱ्यांना जेवू घालण्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं. पण सखींनो, जेव्हा आपण नवनवीन रेसिपीज करतो ना, त्या अगदी पहिल्या प्रयत्नात बेस्ट होतीलच असं नाही. गोंधळ, गडबड, धमाल होतेच ना, पण हार मात्र आपण कधीही मानत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, ऐकूया प्रिया सफळे लिखित विनोदी कथा स्वयंपाकघरातील भंबेरी.
1: बाई बाई बाई, लग्न होऊन आले आणि स्वयंपाकघरात प्रवेश झाला खरा, पण काय, कुकर लावणं, पोळ्या त्याही थंड झाल्या की दाताशी बळजबरी करणाऱ्या, भाज्यांचे नेमके प्रकार जसे की कोरडी, पातळ, खोबरं लावून, शेंगदाण्याचं कूट लावून, साग्र संगीत मसाल्याच्या वगैरे वगैरे सगळो सावलो गोंधलो. ऋतू मनाशी बडबड करत होती. तिच्या लग्नानंतरच्या 10 वर्षातल्या अनेक गमतीदार आठवणींनी तिला हसू येत होतं. नवरोबा टूरवर आईबाबा लेकीकडं निवांत राहायला गेलेले, ती आणि तिची मनू दोघीच घरी होत्या. मम्मा पिझ्झा कर ना, मनूच्या डिमांडवरून ती स्वयंपाकघरात तिच्याकडून इतक्या वर्षात ज्या ज्या स्वयंपाकात धमाली झाल्या ती आठवत राहिली. लग्न झालं आणि सासरी आले, हनीमून वगैरे सगळं पार पडलं, एकमेकांना ओळखणं सुरू होतच. नुसतं छान छान ड्रेसेस आणि मेकअप करून नवऱ्यासोबत गार्डनमध्ये फिरणं, शॉपिंग, मूव्ही, नाटकं मस्त चाललेलं होतं. घरात सासू सासरे होते, नणंद अधूनमधून येऊन जायची. सासूची आणि तिची गट्टी लवकरच जमली, त्यामुळे टेन्शन हा प्रकार नव्हताच. सासरे भारतीय रेलमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, निवृत्त झाले तरी पासेस मिळायचे, मग वर्षातून त्यांच्या 2 टूर ठरलेल्या असायच्या. लग्न होऊन 2 महिने झाले होते. आई बाबा 15 दिवस हरिद्वारला जाणार होते. एक राम

0: देवबाबांचा कोर्स त्यांना करायचा होता. आईंनी भरपूर सूचना दिल्या जाताना बाय बाय करत दोघेही हरिद्वारला निघून गेले. मग काय घरात राजा वरुण आणि राणी ऋतुजा. आत्ता खरी धमाल. पहिला प्रसंग ऐकूया, रसनालू सब्जी. चला बाई, वरुण यायच्या आत थंडगार रसना बनवून ठेवते आणि लगेच स्वयंपाकही करून टाकते म्हणजे गप्पा मारत बसता येईल निवांत, असा विचार करत तिनं तांब्यात रसना बनवून ओट्यावर ठेवला. इकडं बटाट्याची रस्सा भाजी करू असा विचार करत कुकरला खिचडी आणि बटाटे उकडायला ठेवले. कांदा टोमॅटो सारी तयारी करून ठेवली. उकडलेले बटाटे सोलले, फोडणी टाकली, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, पोळ्या झाल्या. बसली वाट बघत वरुणची. 8 वाजलेच त्याला येता येता. मी फ्रेश होतो, मला खूप भूक लागली, लगेच वाट. काय बेताय आज, असा विचारत तो बाथरूममध्ये गेला. हिनं टेबलावर ताटं मांडली, भांडी आणून दिली. सासूबाईंना चटण्या लोणची करायची भारी हौस. तो ट्रे अनेक छोट्या छोट्या बरण्यांनी भरलेला असे. तो फ्रेश होऊन आला. कडकडून भूक लागली आहे ग. अरे आवडीची बटाटा रस्सा भाजी केलीये, घे घे. तू पण बस ना, मी पापड भाजते, तोवर तू कर सुरुवात. त्यानं पहिला खास घेतला. अग काय टाकलंयस रश्यात? अहो काय म्हणजे काय, ये एक घास खा. तिला वाटलं प्रेमानं खाऊ घालतोय. इश्य मी बसते जेवायला, तू जेव. असं नाही, तुला एक घास खावाच लागेल माझ्या हातून. बरं राजा, इतको प्रेम, असं बोलत तिनं त्याच्या हातून रस्सा भाजी पोळीचा घास घेतला आणि ये. अरे कसली आहे, काय लागते ही भाजी? रसनाचा वास आणि चव येते. ऋतू नवीन संशोधन का, रसनालू सब्जी का? तिनं कपाळावर हात मारून घेतला. रडवेली होत म्हणाली, सॉरी, मी पाणी टाकायचं तर चुकून तांब्यातला रसना टाकला. अशी झाली भंबेरी. आता दुसरी भंबेरी ऐका हो, पुरणपोळीची. लग्नानंतरची पहिली सोळी. आई म्हणाल्या, ऋतू येते ना पुरणपोळी? आई त्याचं काय आहे ना, मी सायन्सला होते ना, मग कॉलेज प्रॅक्टिकल्स अभ्यास इतका असायचा की पदार्थ शिकायला वेळच नाही मिळायचा. आई म्हणायची, शिकून घे, पण भाज्या निवडणं, चिरणं, ताट पाणी करणं एवढीच कामं असायची. शिकेन ग मी हळूहळू. काही हरकत नाही, जॉब करतेस, इतर घरातली कामं असतातच, ती बघतेस, बाबांचे बँकेचे व्यवहार पाहतेस, करून बघ एखादी. हो आई, आईंनी पुरणपोळ्या केल्या. आता या दोन शेवटचे तू कर हं ऋतू. हो आई. तिनं कणकेचा गोळा घेतला, थोडा लाटला, पुरणाचा गोळा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली. चक चक चक चक चक. अरे पुरणपोळीतून पुरण बाहेर डोकावतंय, लाटण्याला चिकटतंय. पटकन तिनं गोळा डब्यात लपवला, हिमतीनं दुसरा गोळा घेतला. अन्नपूर्णा डोळ्यासमोर आणली, कणकेचा गोळा लाटला, पुरण ठेवलं, हळूहळू लाटायला सुरुवात केली. थोडं जमलं, यावेळी पोळपाटाला पुरण चिकटलं, पण लाटणं पुढे सरकेच ना. आता काय करू? नशीब, आई दुसरं काहीतरी काम करत होत्या. तिचं डोकं आऊट झालं, पुरण संपलेलं. तिनं कणिक आणि पुरण एकत्रित गोळा केला आणि पुरण मिश्रित कणकेचा खटपट करीत गोळा लाटला कसा तरी. ती पोळी अजब गजबच झाली. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला, होळीचा सगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. ऋतूनं टेबलावर सर्व आणून मांडलं. चला जेवायला, आईनं बोलवलं. वाव, आता मस्त पुरणपोळी चापणार आहे मी, वरुण जेवताना म्हणाला. ऋतू बाबांना वाढ तुझ्या हातची पोळी.
1: नको नको, मी माझी खाईन,
0: नीट नाही झाली ती. मग तर मला हवीच, बाबा अडून बसले. तिला रडूच कोसळलं. आईंनी डब्यात सगळ्यात खाली ठेवलेली पुरणाचं धिरड झालेली पोळी बाहेर काढली. घ्या सुनबाईच्या हातची पोळी. बाबांनी तूप वाढून घेतलं. मस्त झालीये, फक्त पुरण पोळीत न राहता

0: बाहेर सगळीकडे पसरलंय. असं म्हणत त्यांनी ती कटासोबत खाल्ली. ती आईना रडक्या स्वरात म्हणाली, आई मला शिकवाल पोळी? सगळं शिकवेन ग, चल आता बैस जेवायला. तिनं निश्चय केला, मी सगळे पदार्थ करायला शिकेनच. तिला प्राजूची, तिच्या मैत्रिणीची आठवण आली. प्राजूच्या सासूनं साऱ्या पाहुण्यांसमोर आईनं काहीच शिकवलं नाही का ग, असा अपमान केला होता तिचा. सतत टोमणे मारून अपमानित करायच्या. मी किती भाग्यवान आहे, मला दुसरी आईच मिळाली. माझ्या भंबेरीलाही किती छान सांभाळून घेतात दोघंही. आता तिसरा प्रसंग ऐका हो, कौठाची जेली. ऑफिसमध्ये लंच आवर म्हणजे सुग्रास टिफिन पंगतच. ऋतूला एक एक डिशेस बनवायला जमू लागलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. छोटी मनाली 4 वर्षाची, मग स्कूल, टिफिन, ऑफिस सगळं सांभाळत ती घरचं करत राहायची. आई बाबा, त्यांचे टूर्स, सिनियर सिटीजन ग्रुप मस्त चाललेलं होतं. पदार्थ घडायचे बिघडायचे, पण ती जिद्दीनं करत राहायची. एकदा काय झालं, शलाकानं टिफिनमध्ये आणलेली वेगळ्याच रंगाची बर्फी असं पियर्स सोपचा जसं कलर असतो ना तशी मस्त दिसत होती. वाव, काय ग हे, साऱ्याच तुटून पडल्या त्या बर्फीवर. मस्तच ग, आंबट, गोड, यम्मी, असे शेरे सुरू झाले. रेसिपी सांग पटकन, काय काय आहे पण काय हे? ऋतूने एक पीस उचलत विचारलं. ओळख्या ग? बरी ओळख परड केली पण चुकीची. सांग बाई, आता मस्त झाली आहे ग. अगं ही आहे कौठाची जेली. तिला बर्फीचा आकार दिलाय. शलाकानं रेसिपी सांगायला सुरुवात केली. इतक्यात ऋतूचा मोबाईल वाजला. कॉल संपेपर्यंत लंच ब्रेक संपला. अच्छा, कवट कुकरला का? अर्धवट ऐकलेलं. सगळ्या जणी टेबलवर पुढचं ऑफिस वर्क करत बिझी झाल्या. घरी येता येता ऋतू भाजी मंडईत मुद्दाम होऊन गेली. 2 कवट आणले. घरी पोहोचताच आई एक सरप्राईज डिश करणार आहे. हो ग, कर ह, आम्ही जरा मंदिरात जाऊन येतोय. मनूला घेऊन जातोय. हा हो हो, या जाऊन निवांत. वरुणनं चहा हातात घेतला. आज मी लवकर आलोय, मस्त तुझ्या हातचा गरमागरम चहा. आहा हा हा, मी ना आज एक नवीन डिश बनवणार आहे, बघच तुला नक्की आवडेल. अगं कितीतरी प्रकार खातोच ना, न बोलता तुझ्या हातचे प्रयोग माझ्यावरच होतात. कर कर. बस का? न बोलता म्हणे. तिला भांडायला वेळच नव्हता. कधी एकदा कवठ्याची जेली करते असं तिला झालं होतं. फ्रेश होऊन कुकर लावला आणि भांड्यात कवट धुवून ठेवले. 4-5 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर तिनं कवट बाहेर काढले. ते जसेच्या तसेच होते. शलाकानं कवट कुकरला लावायलाच तर सांगितलं होतं. तिनं शलाकाला कॉल केला. अगं कवट काही शिजलं नाहीत ग. शलाका म्हणाली, ओ मा, मी अख्खे कवट कुकरला नव्हते लावायला सांगितलंय. अगं ते फोडून गर काढायचा, पाण्यात शिजवायचे. धन्य आहेस ग बाई, उद्या सगळी रेसिपी नीट ऐकून घे. आता जरा थोडी मी घाईते. बाय बाय बाय बाय बाय. ऋतूनं कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा उडाली कवठाची जेली आणि माझी भंबेरी. सगळ्यांना उत्सुकता होती नवीन डिश खायची, पण तिनं डोकं दुखतं या सबबीवर नंतर करणार आहे नवी डिश असं सांगून वेळ धकवली. आपली फजिती त्यावेळी न सांगता काही दिवसांनी जेव्हा चांगली जेली बनवता आली तेव्हा साऱ्यांना सांगितली आणि साऱ्यांची हसून पुरेवाट झाली. मम्मा, झाला का पिझ्झा? भूक लागली आहे ना ग. मनूच्या ओरडण्यानं ती ताडकन वर्तमानात आली. बापरे, अजून बऱ्याच भंबेऱ्या आहेत, आता आठवत बसले तर भोकाड पसरेल माझी मनू. चल चला पटापट पिझ्झा करूया, असं मनाशी म्हणत तिनं कढईत चिरलेल्या भाज्या परतायला घेतल्या आणि मनाशी हसत राहिली.
1: प्रिया सफळे लिखित विनोदी कथा आपण ऐकलीत भंबेरी. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूच अशा नवनवीन विषयांसह. तोपर्यंत

0: निमित्त नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 12:45 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
2: प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी कार्यक्रम.

निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आज कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऋचा गद्रे यांचं. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. श्रोते हो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेला समुद्र. कोकण हे निसर्ग, शेती, मासेमारी आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. कोकणातली शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. इथं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याचबरोबर नाचणी, वरी ही पिकं देखील घेतली जातात. याच्याबरोबर आंबा, काजू, नारळ, सुपारी ही नगदी पिकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. इथल्या हापूस आंब्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. श्रोते हो, इथला शेतकरी हा निसर्गाशी घट्ट नातं जोडून जगणारा आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करत तो खंबीरपणे उभा राहतो. आता बदलत्या काळानुसार कोकणातील शेतीत देखील बदल होत आहेत. शेतीपूरक व्यवसायही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता या शेतीविषयी आपल्याला सांगताहेत प्रगतीशील शेतकरी प्रतीक कळंबटे.

स्वतः एक आंबा आणि काजू बागायतदार आहे. त्याचबरोबर मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली 15 वर्षापासून मी सक्रियरित्या नर्सरी व्यवसायात सुद्धा कार्यरत आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते, त्याचबरोबर नाचणी सुद्धा केली जाते, त्याचबरोबर फळबागांमध्ये आपल्याकडे आंबा काजू फणस यांची शेती केली जाते. तर यामध्ये आपल्याकडे आता जे हवामान बदल होत आहे त्यानुसार वेगवेगळे सल्ले आम्हाला आकाशवाणीद्वारे दिले जातात. जसं की आता टेम्परेचर वाढत आहे, खरं तर 34-35 पर्यंत आपलं रत्नागिरीतलं किंवा कोकणातलं टेम्परेचर असायचं, आता ते वाढून 42-43 पर्यंत जात आहे. तर अशा वेळेला आपल्या ज्या फळ पिकांची आहे ते कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे कळत असतं. तसंच आता आंबा पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात, तर या फवारण्या करताना सुद्धा काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कारण फवारणी करत असताना वारा सुटलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशक आपण वापरत असतो, तर ती वापरताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आकाशवाणीद्वारे सांगितलं जातं. आणि ती काळजी घेतल्यामुळे आरोग्याचं रक्षण शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं होत असतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, पारंपरिक पिकांच्या जाती होत्या. आता ज्या हायब्रीड जाती आहेत किंवा सुधारित जाती आहेत त्याचा वापर केला जातो. जसं काजू मध्ये पहिल्यांदा गावठी काजू असायचा, आता वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8-9 यासारख्या विकसित केलेल्या जातींचा वापर केला जातो. त्याचबरोबर आंबामध्ये सुद्धा पहिल्यांदा सलग हापूसची लागवड केली जायची, परंतु आता विद्यापीठाच्या रिकमेंडेशन द्वारे आता वेगवेगळ्या जाती सुद्धा 20-25% त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, जेणेकरून जे परागीकरण आहे आणि फलधारणा आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या मिक्स लागवडीमुळे दिसून येतो.

त्याचबरोबर आता काही शेतकरी आहेत ते सघन लागवडीकडे सुद्धा वळू लागलेले आहेत. कारण पहिल्यांदा फक्त एका एकरमध्ये 40 झाडं बसत होती, सघन लागवडीमुळे हीच झाडं आता 150 ते 200 बसायला लागलेली आहेत. लोक हल्ली सघन लागवडीकडे सुद्धा वळायला लागलेले आहे, ज्यामुळे लोकांचं आता उत्पन्न हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कोकणामध्ये खरं म्हणाल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात, परंतु काही वर्षापूर्वी या सर्वच फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते

आसपास फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते त्याच्यामुळे अगदी करवंदासारखं गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काजूची बोंड त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा दुर्लक्षित होत्या जसा रातांबा होता त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. तसं फणस खरं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घरासमोर एक दोन तरी फणस असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये फणस याचं उत्पादन होत होतं, परंतु कोणीही सिरियसली किंवा त्या आर्थिक दृष्ट्या त्या फणसाकडे बघत नव्हतं. आता हळूहळू अवेअरनेस आल्यामुळे आणि लोकांच्या यशोगाथा कानावरती आल्यामुळे लोक त्या फणसाकडे सुद्धा अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणून बघतायत आणि त्यातून एका चांगल्या प्रकारचं इन्कम शेतकरी कुटुंबाला मिळत आहे. आता हवामानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार पिकावरती येणारे रोग किडी हे सुद्धा बदलत असतात. इतर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार कोणकोणती उपाययोजना करायच्या हे आम्हाला आकाशवाणीमुळे कळते. त्याचबरोबर शासनाची नवीन नवीन धोरणं तशा नवीन नवीन कृषीसाठी असणाऱ्या योजना ह्या सुद्धा वेळोवेळी आम्हाला या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे कळत असतात आणि त्यामुळे त्यांचा लाभ घेणं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप सोयीचं पडतं. कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा काजू फणस चिकू त्याचबरोबर रातांबा त्याचबरोबर मत्स्यशेती केली जाते किंवा मासेमारी केली जाते. या सर्वांनाच आकाशवाणीचं फार मोठं मार्गदर्शन विविध कार्यक्रमातून लाभत असतं. त्याचबरोबर आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठातील वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले जातात. त्यांच्याकडून कृषी विद्यापीठांमध्ये होणारे नवीन नवीन संशोधन आणि याबद्दल आम्हाला माहिती कळते. त्याचबरोबर आमच्या असलेल्या पिकांसोबतच कोणती जोडधंदे आम्हाला करता येतील यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळत असतं. सो अशा पद्धतीने संपूर्ण कोकणामध्ये कोणते वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, कोणकोणते यशस्वी शेतकरी आहेत, त्यांच्या मुलाखती आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात. त्यातून नवीन काम करण्याची नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळत असते. सो अशा पद्धतीने कोकणाच्या एकूणच शेतीच्या विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आम्हाला दररोजच लाभत आहे.

0: श्रोतेहो, शेतीच्या बरोबरीनं कोकणात मासेमारी हा व्यवसाय देखील इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक होड्यांपासून ते आधुनिक ट्रॉलर्सपर्यंत विविध पद्धतींचा वापर करून इथे मासेमारी केली जाते. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी यासारख्या माशांना बाजारात मोठी मागणी असते. आता या मासेमारीविषयी आपल्याला सांगताहेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉ केतन चौधरी.
1: कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरती 3.5 लाख मच्छीमार हे आपला व्यवसाय करत असतात. साधारणपणे 70 ते 80 हजार मच्छीमार रोज समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करतात. आता शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र मासेमारी कायदा 1981 हा आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक मच्छीमारांनी आपल्या बोटीवरती ज्यावेळेला जायचंय त्यावेळेला 2 रेडिओ घेऊन जायचे आहेत, बरं का. तर रेडिओ हा मासेमारी नौकेवरती असणं हे आवश्यकच आहे, तो असतो त्याप्रमाणे. आणि मग रेडिओ असतो त्यावेळेला ते मासेमारी करत असतात त्यावेळेला ते रेडिओवरती आपले सगळे जे कार्यक्रम आहेत ते ऐकतही असतात. त्याच्यामुळे आपण जे हे सगळे कार्यक्रम करतो, कृषी आहे किंवा मत्स्य व्यवसायाच्या संबंधीचे जे कार्यक्रम आहे, याचा लाभ मच्छीमारांना नक्कीच होत असतो. हे सगळे जे विविध विषय आहेत, मासेमारीच्या संदर्भातील असतील, मत्स्य संवर्धन विषयातील असतील, हे अन्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे हे रेडिओ सारखं स्वस्त कुठलंही साधन नाही. आणि अगदी सहजच ते आपलं काम करत असतानाच ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या कानावरती पडते आणि या माहितीचा त्यांना उपयोग सुद्धा होतो. आता खरं तर त्यांना जे रेडिओ आपण नौकेवरती ठेवायला सांगितले होते ते हवामानाचा जो अंदाज आहे तो काही तातडीची जर का हवामानाची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याकरता

0: सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाकी तंत्रज्ञान जे आहे, आता आपण बघितलं की यामध्ये आपण मत्स्यशेती आहे, कोळंबी शेती आहे, नंतर शोभिवंत मत्स्यशेती आहे, कालवांचं संवर्धन, खेकड्यांचं संवर्धन, विविध मत्स्य पदार्थ तयार करणे, याविषयीचे विविध कार्यक्रम आपण आपल्या या रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि त्याचा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना सुद्धा होतो. तर त्यांना ज्यावेळेला कळतं की आता माझं आता व्याख्यान समजा आज रेकॉर्ड झालंय, मग आम्ही तो तुम्ही खूप छान ते हे तयार करतात फ्लायर, आणि मग ते फ्लायर आम्ही सगळ्यांना पाठवतो, आमचे गट आहेत शेतकऱ्यांचे. आणि आजकाल तर ते ही पण येते ऑडिओ फाईल जी आहे ती सुद्धा बऱ्याचदा मच्छीमार त्याची तयार करतात आणि ती आपल्या ग्रुपमध्ये जी आहे ती प्रसारित करतात किंवा ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतात. तर रेडिओचा फायदा हा जबरदस्त, खूप छान फायदा आहे. हे जे माध्यम आहे हे माध्यम असंच सर्वांना आपल्या ज्या सेवा आहेत ह्या 100 वर्षे आणि त्या नंतर सुद्धा अविरितपणे देऊत राहो असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, बदलत्या काळानुसार मासेमारीमध्ये देखील मत्स्य संवर्धन, मत्स्य पदार्थ तयार करणं यासारखे व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. आपलं कोकण आणि आपल्या कोकणातली शेती, मासेमारी म्हणजे निसर्ग आणि परंपरा यांचा खूप छान संगम आहे.

0: आताच आपण ऐकलात निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी आपण जाणून घेतलं. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं ऋचा गद्रे यांचं. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे सगळे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजतोय.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी चार संसदीय समित्यांची पुनर्रचना केली। लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे।

सोपवण्यात आलंय. बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल. या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल. या 4 समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं. मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. सकाळी 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38% जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यावेळी म्हणाले. मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं. येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे.

0: आपल्या एमडीएसएल अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर एका वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटागॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनते हो सुनने वालों मारो एक बार तालियां.
2: रुक जानी पालकी मैं तेरा दीवाना.
1: जा रे तू पीत जाके गरम मसाला. तू जा जा घर जाके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली. अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले.

राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून 100 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप

आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रान मांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते, तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणी गणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पीएमएलए न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या एफआयआरची दखल घेत ईडीनं खरातवर पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचे गायन, संत त्यागराज यांची रचना राग षण्मुख प्रिया आणि आनंद भैरवी. त्यांना मृदंगम साथ केली होती सुरेश सेथू माधवन यांनी आणि व्हायोलिन साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आज तुमच्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडतायत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधतायत. मित्रांनो, ओळखलं का या आवाजाला? अहो, यापूर्वी बरेचदा तुमच्याशी चर्चा, गप्पा, संवाद करणारा हा आवाज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलाय. नमस्कार, सत्रियाकाल, खम्मगणी, राम राम दोस्तांनो. मी धनश्री स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, विचार करताय ना की आज मी एकटीच कशी? त्याचं काय ना, बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायची, तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आहे म्हणून जरा लवकरच आले.
1: धनश्री, अरे वा, आज तुला इथे बघून छान वाटतंय. चल चल, कार्यक्रम सुरू करूया, आपले मित्र वाट बघत असतील.
0: ओ मिस्टर लेट, आम्ही म्हणजे मी आणि मित्रांनी कार्यक्रम सुरू केलाय.
1: अच्छा, म्हणजे मलाच जरा उशीर झालाय. तर मित्रांनो, रागवू नका, मी तुमचा नेहमीचा लाडका दर्शन, आज थोडा लेटच झालो.
0: ओ मिस्टर नेहमीचा, कार्यक्रम सुरू करा, नेहमीचा म्हणे.
1: बर बर, ए पण तू आज इकडे कशी? रस्ता चुकली की काय?
0: आकाशवाणी आणि माझं नातं इतकं घट्ट आहे ना की रस्ता मी चुकणारच नाही. जेव्हा मला जिथे हजर राहायचं असतं तेव्हा मी तिथे हजर असतेच.
1: ओ अच्छा, असं आहे का? दे
0: बाय द वे दर्शन, तू इतका टॉक्सिक का साऊंड करतोय? कुठल्या विश्वात आहेस तू? खूप बदलल्यासारखा वाटतोय तू, आणि हे फक्त मी नाही आपले मित्र पण म्हणतात.
1: धनश्री, मी बदललोय की नाही हे मला माहिती नाही, पण तुझ्या इथे असण्याने बदल होतोय एवढं मात्र नक्की.
0: माझ्या इथे असण्याने बदल होतोय म्हणजे कसं?
1: हेच की आल्यापासून नुसती बडबड बडबड, आणि ती पण फालतू. कार्यक्रम पुढे न्यायचा आहे, गाणी ऐकायची आहेत, याचं मान आहे का तुला?
0: ए हो, गाणं ऐकायचं राहिलंच. तर मित्रांनो, ऐकूया एक तडकत फडकत छानसं गाणं.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: दर्शन, आजची तारीख काय?
0: 2 मे.
1: मग आजचा दिन विशेष काय?
0: आज राष्ट्रीय जीवन विमा दिवस आहे.
1: करेक्ट. दरवर्षी 2 मे हा दिवस अमेरिका आणि सगळं जग राष्ट्रीय जीवन विमा दिन म्हणून साजरा करतं.
0: आणि या दिवसाची सुरुवात झाली ती अमेरिकेतून. 2 मे 1759 रोजी अमेरिकेत पहिल्यांदा जीवन विमा उपलब्ध झाला. तेव्हा फिलाडेल्फिया या ठिकाणी प्रेस्बिटेरियन मिनिस्टर्स फंड ही पहिली जीवन विमा कंपनी सुरू झाली.
1: हा दिवस का साजरा करतात बरं? तर जीवन विम्याचे फायदे समजून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा घेण्याची आठवण करून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.
0: कर्ज फेडणं, मुलांच्या शिक्षणासाठी निधी, व्यवसाय टिकवून ठेवणं आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणं यासाठी जीवन विमा खूप महत्वाचा आहे.
1: आता या जीवन विम्याचे आपल्याला काय फायदे होतात? तर आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. कर्ज, गृह कर्ज, मुलांचं शिक्षण यांचा खर्च भागवता येतो. मनशांती मिळते की आपल्या नसण्यातही कुटुंब सुरक्षित राहील.
0: आणि भारत सरकारनं 2025 मध्ये सबका विमा सबकी रक्षा हा ऍक्ट पास केला. त्यामुळे 2026 हे वर्ष विमा क्षेत्रासाठी वाढ आणि डिजिटल उत्पादनांचं वर्ष ठरणार आहे. तसंच जीवन विमा उत्पादनांवर GST सूट दिल्यामुळे संरक्षण वाढण्यावर भर आहे.
1: मित्रांनो, हा दिवस तुम्ही आणि मी कसा साजरा करायचा? तर तुमची सध्याची जीवन विमा पॉलिसी तपासा. कुटुंबाच्या गरजेनुसार विमा संरक्षण पुरेसं आहे का ते बघा आणि आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.
0: जीवन अनिश्चित आहे पण तुमचं नियोजन निश्चित असावं. राष्ट्रीय जीवन विमा दिवसानिमित्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजच योग्य पाऊल उचला.

0: या छानच्या गाण्यानंतर तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तुला लहानपणापासून काय बनायची इच्छा होती रे?
0: असं काही फिक्स नव्हतं, पण मला वादनाची आवड होती. म्हणजे मी घरातले डबे वाजवायचो, घागर, मातीचे भांडे, जे हाताला येईल त्यावर बोटं फिरवण्याची प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मला सगळंच वाजवता आलं पाहिजे असं मला वाटायचं, पण ते काही शक्य नव्हतं. कारण प्रत्येक वाद्याच्या वादनाचा प्रकार हा वेगवेगळा असतो. थोडंफार मिळतं जुळतं, पण भरपूर वेगळं असतं.
1: माझ्या मनात असा विचार आला, पूर्वी जेव्हा गायन क्षेत्रात घराणेशाही जास्त प्रचारात होती, तेव्हा कसं होत असेल रे? म्हणजे राग तोच, पण घराण्यानुसार गाण्याची पद्धत वेगवेगळी. त्यामुळे या घराण्याचं गाणं दुसऱ्या घराण्याच्या व्यक्तीने गायचं नाही हे पण योग्य होतं असं वाटतं मला कधी कधी. अरे म्हणजे उगाच गाताना गोंधळ नको व्हायला ना.
0: असं काही नाहीये. असेही गायक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास केलाय, आणि त्यातलेच एक जे नाट्यगीतांसाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे.
1: अरे हो, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा तो मी वसंतराव देशपांडे हा चित्रपट बघितलाय मी. अरे ते त्या काळातले संगीतातले PhD होल्डर होते.
0: हो, आणि त्याच डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा 2 मे हा जन्मदिवस.
1: अरे म्हणजे आजच.
0: करेक्ट. आणि त्यांच्याबद्दलची एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेत. नागपूरमध्ये ग्वाल्हेर घराण्याचे मास्टर शंकरराव सापरे,

0: किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पतियाळ घराण्याचे असद अली खान, भेंडी बाजार घराण्याचे अमन अली खान आणि अंजलीबाई मालपेकर आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्ण बुवा वझे
1: आणि वझे बुवा यांचे शिष्य दीनानाथ मंगेशकर यांचा देशपांडे यांच्यावर मोठा प्रभाव होता बरं, म्हणून त्यांना मंगेशकरांचे संगीत वारस मानलं जायचं. कारण देशपांडेंनी मंगेशकरांची गायनशैली हुबेहूब आत्मसात केली होती.
0: धनश्री, तू एका नाटकाचं नाव ऐकलंय का?
1: कुठलं?
0: कट्यार काळजात घुसली.
1: अरे किती फेमस नाटक येते, म्हणजे काय ऐकलंच आहे.
0: त्या नाटकाचे 1976 पर्यंत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी 1000+ अधिक प्रयोग केलेत.
1: त्यांच्या नाट्यगीतांना खूप पसंती मिळाली आणि म्हणूनच सर त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.
0: तर मित्रांनो, याच नोटवर ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.

0: मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारताना, एखाद्या विषयाबद्दल चर्चा करताना वेळ कसा निघून जातो ना, काहीच कळत नाही. अहो, भानच उरत नाही.
1: टाइम इज फ्लाइंग फार.
0: ओ जेन झेड, जनरेशन झेड, मराठीत काही बोलता येईल का आपल्याला?
1: धनश्री, अख्खा कार्यक्रम आपला मराठीत आहे, हे विसरलीस का तू? आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, ज्याचा मला अभिमान आहे.
0: पण व्यक्त होण्याकरता त्यातले शब्द फार जड आणि मोठे वाटतात, नाही का?
1: एक्झॅक्टली, त्यामुळे थोडा कंटाळा येतो बोलणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण.
0: पण आपल्याला असं कसं वाटू शकतं? जी आई आपल्याला बोलायला शिकवते, तीच आई आपण मोठं झाल्यावर आपल्याला कंटाळवाने का वाटते? आणि मराठी ही फक्त भाषा नाहीये, ती आई हा शब्द देणारी आईच आहे.
1: हे मी मान्यच करतो की महाराष्ट्र मराठी भाषेशिवाय अपूर्ण आहे.
0: मोठमोठी पदे भूषवणारे कित्येक महान व्यक्ती याच भूमी जन्माला आले, जसं की जगन्नाथ शंकर शेठ. आणि यांच्यामुळे भारतात रेल्वे धावली आणि त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणतात.
1: पहिली महिला लोको पायलट म्हणजे वंदे भारत लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी सुरेखा यादव म्हणजेच महाराष्ट्र.
0: भारतातली पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे, त्याचबरोबर एका विधवा महिलेशी लग्न करून विधवांना सन्मान देण्याचा संदेश देणारे महर्षी कर्वे म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे.
1: भारतीय चलचित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे महाराष्ट्र.
0: पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे महाराष्ट्र.
1: स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्र.
0: भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर बनवणारे भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक विजय भाटकर म्हणजेच महाराष्ट्र.
1: प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्र.
0: अरे, फक्त देशभरात काय तर अख्ख्या जगभरात ज्यांच्या नावाने अंगावर शहारे येतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र. आणि दर्शन, आजच्या दिवसाची एक विशेष गोष्ट सांगू का?
1: सांग ना.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच दिवशी म्हणजे 2 मे ला लंडन मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
1: हो अच्छा. अगं, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कारणीभूत असलेले कितीतरी महाराष्ट्रातली नावं आपल्याला घेता येतील.
0: ज्या राज्याने घडवलं, शिकवलं, प्रगतीपथावर उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले, अशा माझ्या महाराष्ट्र राज्याचा आणि त्या माय मराठीचा मला सार्थ अभिमान आहे.

0: आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र, आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र।
1: मित्रांनो, कार्यक्रमात आम्ही घेतोय तुमची रजा, पण त्यापूर्वी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर। संपर्कासाठीचा पत्ता आहे,
2: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: आणि मित्रांनो, पत्रांसोबतच सोशल मीडिया हँडल्सवरच्या आकाशवाणी जळगावच्या पेजला फॉलो करा आणि कॉमेंट करा। मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी,
2: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
1: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
2: बाय बाय,
1: सी यू।

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: कार्यक्रम तराने नए पुराने के शेष गीत आपको समाचारों के बाद सुनवाए जाएंगे. थोड़ी ही देर में समाचार प्रसारित होंगे.

0: पाथवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात. तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो. अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही पक्ष्यांचे लक्ष ठरेल.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली. तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे. मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
2: पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे.
0: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्यूमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 39 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे. ते आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्या तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणाल्या. पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये

0: केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण प्रसारित करणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया काही संदेश.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्सना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 मे रोजी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि

0: त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही.
1: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
2: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. पक्ष्यांचे लक्ष थवे.
3: पक्ष्यांचे लक्ष थवे.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळच्या 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरन सारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याकडून.
1: सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही सी डॉट या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवते आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते. ही प्रणाली ही जुन्या SMS प्रणालीपेक्षा अधिक जलदवर कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर अग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे इंटरनेट

0: सेवा उपलब्ध नसताना तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना तसेच DND मोड ऍक्टिव्हेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1-1 म्हणजेच 1-to-many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेशवहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्व नोंदणी म्हणजेच साइन अपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्य केंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे, जे आधीपासूनच भारतीय हवामान विभाग व इतर विविध नोडल पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा यांच्याकडून API द्वारे रिअल टाइममध्ये पूर्वसूचना प्राप्त करत आहे आणि या सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांना SMS द्वारे जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. मात्र मोबाईल नेटवर्कवरील कोंडीमुळे अनेक वेळा SMS पोहोचवण्यात विलंब होत होता. आता सेल ब्रॉडकास्ट या प्रणालीमुळे पूर्वसूचना प्राप्त करणे आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हमखास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे. राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत अधिक जलद गतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येते. धन्यवाद.
1: श्रोते हो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं, पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते, म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा, याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते.
2: आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता, त्याची काहीशी पूर्वसूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, व्हॉट्सअप किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा व्हॉट्सअपचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गांनी पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते, तर त्याला सेल ब्रॉडकास्ट असं म्हणतात आणि हे सेल ब्रॉडकास्ट करण्याची

0: परवानगी ही फक्त त्या कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते आणि त्या परवानगीशिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लेखोरांकडून येऊ शकतात का किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का, तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMS माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील तर तीही तरतूद आपण करू शकतो. म्हणजे शक्यतो ती करू नये कारण असे संदेश महत्वाचे असतात, पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. हे आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडंसं आपल्याला शोधावं लागेल, पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका. एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत यासाठी अर्थातच उपाययोजना ह्या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप SMS ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते.
1: श्रोते हो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 12 वैशाख, शके 1948, दिनांक 2 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. मनी करावे एकची चिंतन, पाणी म्हणजे आहे जीवन. सुविचार पुन्हा एकदा. मनी करावे एकची चिंतन, पाणी म्हणजे आहे जीवन. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत पशुपालन उत्तम शेतीपूरक व्यवसाय याविषयी. मुक्काम पोस्ट गजवडी, तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी रणजित कदम यांची श्रेया गोलेवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेतीला ज्या वेळेला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली जाते त्यावेळेला आपल्याला शेती ही फायद्याची ठरू शकते. शक्यतो पशुपालन हा जो व्यवसाय आहे तो चांगला फायदेशीर ठरू शकतो, कारण पशुपालन या व्यवसायामध्ये जे गोमूत्र म्हणा किंवा शेणखत म्हणा हे जे उत्पादन मिळतं ते शेतीसाठी आपण खत म्हणून त्याचा वापर करू शकतो आणि जो आपला खतांच्यावर जो खर्च होतो तो नक्कीच कमी व्हायला ह्याची फार मदत होती आणि त्याचप्रमाणे शेतीतल्या पिकाचं उत्पन्न सुद्धा चांगल्या दर्जाचं येऊ शकतं. याच्यासाठी पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय शेतीला हा अतिशय चांगल्या पद्धतीचा मानला जातो आणि आपल्याकडचे बरेचसे शेतकरी हा पशुपालन व्यवसाय करतात. त्याच्यामध्ये गायींचं प्रमाण पण आता भरपूर वाढतंय आणि त्याचबरोबर म्हशींचं प्रमाण पण वाढतंय आणि दुधाचा एक व्यवसाय चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतो आणि एक आर्थिक उत्पन्न आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतं. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्या भेटीला मुक्काम पोस्ट गजवडी, तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी रणजित कदम आलेले आहेत. त्यांचा जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा या पशुपालनामधला अनुभव आहे. साधारण 91 सालापासून ते हा व्यवसाय करतात. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची त्यांनी उत्तम प्रकारे जोड दिलेली आहे. कशा पद्धतीने त्यांचा हा व्यवसाय आहे, कशी प्रगती त्यांनी साधलेली आहे याच्यामधनं हे आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: तर सुरुवातीला मला असं सांगा, 30-35 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड द्यावी म्हणून. कशा प्रकारे त्यावेळेला शेतीची परिस्थिती होती आणि कसं काय तुम्हाला असं वाटलं की आपण या पशुपालनाचा व्यवसाय सुरू करावा?
2: मी साधारण 12 वर्ष असल्यापासून हा व्यवसाय करतो. म्हणजे मला आवड शेतीची आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले तरी पण मी मला जनावरांची आवड असल्यामुळे मी ह्या व्यवसायात आलो आणि सुरुवातीला 1-2 गायी होत्या. त्यानंतर शेती बघत बघत मी हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. आता आज माझ्याकडे 16 गायी आहेत, म्हणजे म्हशी आणि गाई मिळून 16 आहेत टोटल आणि माझं आता सध्या चांगलं चाललेलं आहे.
1: पण सुरुवातीला ज्या वेळेला शेती होती तुमची त्यावेळेला तुम्ही कोणकोणती पिकं घेत होता आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं हा जो पूरक व्यवसाय,
2: त्यावेळच्या परिस्थितीत धरणाचं पण पाणी नव्हतं. आता धरण झालंय, पाणी भरपूर झालंय आम्हाला. त्यावेळेस फक्त ज्वारी आणि सुरुवातीची काय भुईमूग हे एवढंच पीक साधारण असायचं.
1: बरोबर.
2: आता भात असायचं थोडं आणि ही एवढीच पिकं यायची त्यावेळेस. त्यावेळेस म्हणजे दुसरं काय साधन नव्हतं.
1: साधन नव्हतं म्हणजे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही या व्यवसायाची निवड केली. सुरुवात कशी झाली?
2: सुरुवातीला मी 2 गायी घेतल्या होत्या. त्याच्यानंतर दूध विक्री अशी चालू होती. परत कालांतराने माझं कॉलेज त्यावेळेस चालूच होतं. त्यावेळेस काय मला जास्ती वाढवता नाही आलं. ज्यावेळेस मी ते झालं माझं

0: तिथनं, त्यावेळेस मी व्यवसायाकडे पूर्ण बारकाव्यानं बघितलं आणि तिथनं डेव्हलप म्हणजे बरसक झालं, म्हणजे आपण इतर विषयाकडे त्याच्यामुळे आपल्याला जाता आलं.
1: बर बर. मग आता सुरुवातीला दोन गायी ज्या तुम्ही सुरुवातीला पाळल्या, तर त्याचं वाण कुठले होते, कुठनं त्या खरेदी केल्या, किंवा ते निवड करताना कशा पद्धतीने?
0: गावातच मी खरेदी केल्या होत्या.
1: बर.
0: आणि एक नंबर उत्कृष्ट गाय होती, त्याचं ब्रीड माझ्याकडे अजून आहे, कुठे कुठे माझं पूर्ण लक्ष आहे कुठे कुठे.
1: बर बर बर.
0: तर एक नंबर
1: देशी गाय?
0: नाही नाही, जर्सीच.
1: जर्सीच.
0: फक्त त्या गायींचं साधारण त्यावेळेस 13-14 लिटर एका वेळेला दूध होतं.
1: बर.
0: आता त्या आज माझ्याकडे गाय ती एक गाय तर 17-17 लिटर एका वेळेला दूध देणार आहे.
1: बर बर.
0: तर पूर्ण म्हणजे चांगल्या प्रकारच्या गायी आहेत माझ्या.
1: बर. म्हणजे फक्त दोन गायीवर तुम्ही सुरुवात केली आणि आता तुमचं जवळजवळ 15 ते 16
0: गाय विकल्या की मी म्हशी पण 2-3 विकल्या, म्हणजे असं म्हणजे ज्यादा झालं की त्या रेंजला आले की ते थोडस विकावं लागतं, म्हणजे जास्त ठेवून नाही चालत.
1: बरोबर आहे. म्हणजे त्या विक्रीतून सुद्धा एक पैसा किंवा फायदा मिळू शकतो. बर. आता एवढा व्यवसाय जर सांभाळायचा म्हटल्यानंतर त्याचं राहण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था करणं पण महत्वाचं आहे. मुख्य म्हणजे जो गोठा आहे तो कशा पद्धतीचा आहे, मुक्त संचार आहे का बंदिस्त?
0: माझा अर्धबंदिस्त गोठा आहे, म्हणजे मला ज्यावेळेस अडचण म्हणजे नैसर्गिक पावसाची जी अडचण असती त्यावेळेस मी बंदिस्त ठेवतो, ज्यावेळेस आता उन्हाळा आहे किंवा हिवाळा आहे असं मोकळं त्यावेळेस मी मोकळे सोडतो.
1: मग गोठ्याची रचना करताना विशिष्ट पद्धतीने केलेली आहे का? कारण कसं होतं, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला जसा त्रास होतो तसं जनावरांना
0: केलेलं आहे.
1: मग त्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कशा पद्धतीने केलं?
0: पावसाच्या दृष्टीनं येणारा पाऊस कधीच जनावरांना लागणार नाही, आणि ज्यावेळेस आपण बाहेर मोकळं सोडतो त्यावेळेस उन्हाळ्यात आता कसं वातावरण मोकळंच पाहिजे त्यांना.
1: बरोबर.
0: मोकळंच आहे त्यांना, झाडाबिडाची सावली आहे, मस्तपैकी राहतात.
1: आणि व्हेंटिलेशन वगैरे कसं केलंय?
0: व्हेंटिलेशन आता पत्रा पूर्ण जवळजवळ 15 फुटावर पत्रा आहे माझा, 15-18 फुटावर पत्रा आहे त्या, आणि सिमेंटचा पत्रा आहे, त्यामुळे काही अजिबात गर्मी अजिबात नाही जाणवत.
1: नाही जाणवत. पण आता ज्या वेळेला कमी होती संख्या त्यावेळेला तुम्ही तिथं शेडमध्येच बांधत असाल, पण ज्या वेळेला संख्या वाढली त्यावेळेला त्या गोठ्याची रचना कशा पद्धतीने केली, काय त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेतलं, माहिती मिळवली, मग तुम्ही गोठा बांधला का?
0: नाही, तसं नव्हतं केलं. म्हणजे आम्ही साधारण 14-15 जनावर आपली राहणारच आहेत, ह्या हिशोबानेच पहिला बांधलेला आहे.
1: बरं. मग जागेची उपलब्धता कशी?
0: जागेची उपलब्ध आमची स्वतःची जागा आहे ती.
1: बरं.
0: म्हणजे जवळजवळ आमचं आता 5 गुंठ्यात ती शेड बीड आहे सगळं.
1: बरं.
0: म्हणजे जागा भरपूर आहे आमच्याकडे, वैरण ठेवायला जागा आहे, जनावरांना बांधायला जागा आहे, मुक्त सोडल्यानंतर जर समजा अचानक पाऊस आला तर त्या जनावरांना पत्र्यात येण्यासाठी पण जागा आहे त्यांना, म्हणजे निवाऱ्याला ती येऊ शकतात अशी पटकन, आपण नसलो जागेवर तरी जनावर येतात, आणि पाणी त्यांना 24 तास मुबलक पाणी आहे.
1: अशा पद्धतीचं तुम्ही रचना केलेली. आता पाण्याची तर तसं म्हटलं तर सारखं पाणी आता उन्हाळ्यात तर जास्त गरज असते, मग त्या पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने तुमचं स्वतःची विहीर वगैरे काय?
0: हा, स्वतःची आमची मोटर आहे, नदीवरनं पाण्याची आहे पाणी, आणि गावचं पण नळाचं पण पाणी आमच्याकडे असते.
1: बरं. पण ते 24 तास उपलब्ध असू शकतं का? त्याच्यासाठी व्यवस्था काय केलेली आहे?
0: 2-3 टाके आहेत आमच्या, त्याच्यात जे होते
1: व्यवस्थित पण त्या गव्हाणीच्या इथं ते पाण्याचं
0: कसं नाही सोडत आम्ही. आम्ही त्यांना कसं केलंय, ते भांडे येते, त्या भांड्यात ती पितात पाणी, आणि जी बाहेर मुक्त असतात ना त्याला असे कुंडे आहेत मोठ्या, ते पाणी रोज सकाळी स्वच्छ करून धुवून भरून ठेवायचं, मग दिवसभर त्यांना.
1: मग आता मुख्य म्हणजे आता आपल्याला जर दुधाची गुणवत्ता चांगली पाहिजे तर त्यांचं आरोग्य चांगलं राखणं महत्वाचं आहे, गाई म्हशींचं सगळ्यांचं, आणि ते आरोग्य चांगलं जर राखायचं म्हटलं तर त्यांचा चारा हा व्यवस्थित असला पाहिजे. मग चारा व्यवस्थापन किंवा आहार व्यवस्थापनाची कशा पद्धतीने नियोजन केलंय किंवा कसे हे आहे?
0: आता माझी 1 एकर मका आहे आता चालू आहे.
1: बर.
0: परत त्याच्यानंतर आता परत नवीन लागवड केली मी मकाची, मका परत लागवड केली, आता आणखी 1 महिन्यानं आणखी मी कडवळ्याची लागवड करणार. हिरवी वैरण माझी कंटिन्यू राहते चालू, ज्यावेळेस ज्यादा हिरवी वैरण तयार होती माझ्याकडे त्यावेळेस माझं मी मुरगाच्या बॅगा भरून ठेवतो, ज्यावेळेस ज्यादा होते त्यावेळेस, आणि कधी असं इमर्जन्सी वापरायला लागलं तर ते वापरता येते.
1: बरोबर. कारण मुरगाच तेवढ्यासाठीच तर बनवलं चाराटांचा. बरं. आणि ओला सुका चारा कशा पद्धतीने प्रमाणात देता?
0: सुका चारा कसल्याही परिस्थितीत रोज एका जनावराला 6 किलो आम्ही देतोच.
1: बर. मग त्याची व्यवस्था कशी?
0: मग कसं, गव्हाचं भुसकट असते, हरभऱ्याचं भुसकट असते, परत ज्वारीचा कडबा असतो आमचा घरचा, काय असतो काय थोडासा विकत घ्यायचा, 1000 भर विकत घ्यायचा, आणि बाकी मग पुरतं भरपूर. आणि आता मी जवळजवळ 20 ट्रॉल्या गव्हाचं भुसकट भरून ठेवलेलं आहे.
1: बर.
0: म्हणजे ते नियोजन केलेलं आहे माझं, वर्षभर पुरेल इतकी वैरण वाळकी वैरण आहे माझ्या.
1: पण ओला चारा आणि सुका चारा याचं प्रमाण कशा पद्धतीने असतं द्यायच्या वेळेला?
0: साधारण

0: एका जनावराला 15 किलो सकाळी आणि 15 किलो संध्याकाळी चारा लागतो.
1: बरं,
0: मग त्यात साधारण 3-4 किलो वळका, बाकीचा 10-8 किलो ओला चारा आणि तुमचं खुराक काय 3-3.5 किलो काय असेल ते
1: खुराक. मग खुराक म्हणजे पूरक आहार होय की नाही? मग त्याच्यामध्ये काय काय केलं जातं?
0: त्यात कसं आहे, मी सोळीपीठ वापरतो, गाभून जनावरांचं वेगळं असतं खुराक. आणि मिनरल मिक्सर हे कंटिन्यू रोज एका जनावराला 100 ग्रॅम मी देतोच.
1: बरं,
0: बाकी माझी जनावर आता सगळी म्हणजे आता कसे गाभण जे आहेत त्यांना सुद्धा त्या जे गाभणचा आहार आहे तो वेगळा दिला जातो.
1: आता ह्या चारा देण्याच्या वेळा पण फार महत्वाच्या असतात. दिवसातनं किती वेळा द्यायला?
0: 2 वेळा देतो आम्ही, सकाळी उठलं की एकदा देतो आणि त्याच्यानंतर पाणी फक्त कसं त्यांना वरच्यावर असते, काही जनावर एखादं दुसरं बांधून असते त्याला 4-5 वेळा पुढे तरी पाणी लागते आता.
1: आणि खाद्य हे 2 वेळा?
0: खाद्य 2 वेळा
1: तेवढं
0: भरपूर होत.
1: आता तुम्ही म्हणला की गर्भारपणाचं ज्या वेळेला असतं गाई म्हशी त्यावेळेला वेगळी काळजी घ्यायला लागते, आहाराच्या बाबतीत कशी काळजी घेता? म्हणजे एकतर पूरक आहार त्यांना ज्यादाचं द्यायला लागतो.
0: ज्यावेळेस म्हणजे माझी पद्धत तर अशी आहे की ज्यावेळेस गाभण असते ना त्यावेळेस व्याल्यावर जेवढं देतो त्याच्यापेक्षा जास्त गाभण काढत त्याला द्यायला.
1: बरोबर, कारण ते 2 जीव असतात.
0: 2 जीव असतात. आणि आता कसं हे उन्हाळ्याचं वातावरण आहे, त्या गाभून जनावरांना वेगळंच रोजचे रोज सकाळ संध्याकाळ बाबा पाणी धुणं बिणं त्यांना ते ठेवायलाच लागते. मशीनला तर रोज लागतेच, पण गायींना समजा 2-3 दिवसात पण ते धुणं लागतेच त्यांना.
1: बरोबर. आणि मग गाभण काळात दुधाचं कसं करता, म्हणजे केव्हापासून तोडता दूध काढायचं?
0: मशीन माझ्या जवळजवळ 7 महिने दूध देतात गाभण राहिल्यानंतर. 3 महिने त्यांना बंदच करायला लागतं.
1: 7 महिन्यानंतर
0: बंद करायचं. आणि गायींचं साधारण 7 महिने काढतो आम्ही, पूर्ण 8-व्या महिन्यात बंद करतो त्यांना. 2 महिने त्यांना विश्रांतीचं काम करतो.
1: बरोबर. आणि ज्या वेळेला वितात प्रसूती होती त्यावेळेला कशा पद्धतीनं गायींची काळजी घेतली जाते, काय आहार द्यायला लागतो किंवा ती काळजी कशा पद्धतीने, कुठलं काही इन्फेक्शन होऊ नये याच्या पद्धतीने?
0: आता आमची गाय सकाळीच वेळी एक, तर आम्ही तिला म्हणजे सकाळीच्या अगोदर धुतली होती, त्याच्यानंतर आता ती व्याल्यानंतर तिला गुळ दिला. पहिला गुळ दिला, परत एक्झापरची एक बाटली एक्झापर मिळते वार व्यवस्थित पडायसाठी, मग ते एक्झापर दिले. आणि एक्झापर दिल्यानंतर ती पूर्ण गर्भाची पिशवी आहे ती पूर्ण स्वच्छ होती. स्वच्छ झाली की मग तिला आता काय करायचं नाही, तिला ज्यादा आहार द्यायचा नाही, काय नाही काय नाही. 5-6 दिवस तिला अगदी तिला जशी इच्छा होईल तशी थोडं थोडं द्यायचं, ज्यादा द्यायचं नाही, गुळ फक्त द्यायचं तिला सकाळ सांगते. आणि त्याच्यानंतर ती 8-10 दिवसात पूर्ण सेट झाली की मग तिला रतीप वाढवायचा, तोपर्यंत काय वाढवत नाही.
1: बरं, मग त्याच्यानंतर दूध सुरू होत. पण लहान वासराची काळजी पण घेणं,
0: लहान वासराची काळजी पहिली नाळ कापणे, त्याला दोऱ्याने आयोडीन तिला ठेवणे, त्याच्यानंतर त्याचं 5-7 दिवसात डिवॉर्मिंग करायचं, म्हणजे जंतचं औषध द्यायचं त्याला पहिलं. आणि ते दिलं की त्यानंतर 1-1 महिन्यानं ते वासराचं डिवॉर्मिंग करायचं, जंतचं औषध द्यायचं दर महिन्याला.
1: आणि वासराला सुरुवातीचं दूध हे
0: पाजायचं, जवळजवळ 4 लिटर चिक पाजणार आम्ही आता.
1: बरं, ते किती दिवस?
0: आता हे 4 लिटर आज पाजणार, उद्यापासून साधारण 2-2 लिटर पाजणार.
1: बरं.
0: आणि त्याच्यानंतर मग 2.5-3 जसं त्याची कपॅसिटी वाढेल दूध घेण्याची, थोडं थोडं वाढवणार.
1: आणि बाकीचा मग आहार केव्हा सुरू करतात?
0: बाकीचा आहार साधारण 1 महिन्यानंतर ते थोडं थोडं वैरण खायला लागतं, त्याच्यानंतर त्याच्यात गोळी त्यांची वासरांची वेगळी मिळते, काप स्टार्टर म्हणून मिळते, ते थोडं थोडं चालू करायचं. ते सुरुवातीला ज्यादा द्यायचं नाही,
1: तर
0: त्यांना अपचन होतं, त्यामुळे ते थोडं थोडं वाढत जास्त पचल असं द्यायचं वाढवून. आता माझ्याकडे साधारण लहान वासरं जवळजवळ 4-5 आहेत, आता नवीन झालेली आहे, त्यांची काळजी व्यवस्थित आहे, वासरं पण लई मस्त पैकी आहेत.
1: आता या व्यतिरिक्त लहान वासरांची काळजी आणखीन कशा पद्धतीने घेतली जाते किंवा त्यांच्या आरोग्याविषयी कशा पद्धतीने काळजी घेतली जाते?
0: वासरांच्या बाबतीत पहिला आईचा चीक, त्याच्यानंतर दूध व्यवस्थित, त्याच्यानंतर काफ स्टार्टर आणि जंत निर्मूलन हे महिन्याच्या महिन्याला करायचं, त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर 6 महिन्यानं पुन्हा 6 महिन्यानं चालू ठेवायचं. मोठ्या गायींना सुद्धा आम्ही 6 महिन्यानं
1: जंताचं औषध देता.
0: बरं.
1: आणि बाकी इंजेक्शन वगैरे काही द्यायला
0: आहे? लाळ खुरकत ची लसीकरण झालेलं आहे आता आमचं, आणि तुमचं फऱ्या घट्ट सर्प ते एक लसीकरण अजून व्हायचं आणि लंपीच एक व्हायचं.
1: बरं, ते साधारण केव्हा करायला लागतं, किती कालावधी नंतर करायला?
0: आता ह्या महिन्यात करायलाच पाहिजे जसं,
1: म्हणजे वर्षभरात केव्हा करायला?
0: वर्षभरात एकदा एकदाच असते,
1: एकदा करावं लागतं. बरं बरं. म्हणजे त्यामुळे ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते, बाकी म्हणजे ऐनवेळचं काही आजार वगैरे उद्भवू शकत नाहीत.
0: हा, ऐनवेळचा आजार आणि काशीची ह्याची गोटीची स्वच्छता ठेवली तर मास्टायटिसचं पण प्रमाण कमी होतं. आणि बरेचसे आजार

0: माहिती की आपण स्वच्छतेनं कमी होते,
1: म्हणजे स्वच्छता राखणं हे खूप महत्वाचं आहे,
0: सगळ्यात महत्वाचं आहे.
1: पण मग गोठ्यात त्यांची वेगळी व्यवस्था,
0: वेगळी व्यवस्था असते, त्यांना वेगळी व्यवस्था असते.
1: मग अशी वेगळी व्यवस्थाचा काय फायदा होतो, म्हणजे का केली जाते अशी व्यवस्था?
0: व्यवस्था केली जाते तर काय होतं, वासरं जर एकत्र असली मोठ्या गोरात नसली तर ती त्यांना दूध पिणार त्यांची सारखं आणि त्यांना त्रास देत राहणार दिवसभर, त्यामुळे ती वेगळीच ठेवायची त्यांना.
1: म्हणजे ज्यावेळेला दूध प्यायला त्यावेळेला फक्त थोडा वेळ सोडतात?
0: नाही, दूध प्यायला नाही सोडत आम्ही, दूध आम्ही बाटलीनच पाजतो त्यांना.
1: होय,
0: बाटलीनं सेपरेट दूध पाजतो.
1: म्हणजे मग ते स्वतः स्वतः नाहीच पित गायीचं?
0: पितात की, पण ते मग सडा नाही इजा करणे असं होतं, त्यामुळे ते गायींना सोडायचं नाही. मशीनचं सोडतो आम्ही, मशीन.
1: बरोबर,
0: पण गायींना नाही सोडत.
1: म्हणजे हे पण खूप महत्वाचं आहे की त्याच्यामुळे बाकीचं.
0: आणि गायींना जर सडाला इजा झाली तर गंभीरच आजार तयार होतो तो. माझ्या वाटत आता मास्टेटिस काही नाही, तसलं काही आजार कसला नाही
1: आतापर्यंत. काही
0: झालं दगा झालं, म्हणजे गोचिडताप एका गायला झाला होता, ती दगावली होती त्यावेळेस.
1: बर,
0: बाकी काही नाही. मग ते पण कसं ट्रीटमेंटचा थोडी लेट झाली, म्हणजे कसं की डॉक्टर अवेलेबल नव्हत्यामुळे ते एक दोन दिवस गेलं त्याच्यात, त्याच्यामुळे ते लेट उपचार झाल्यामुळे थोडस ती गेली.
1: होय, बर. म्हणजे ही सगळी काळजी घेणं, आता आहाराच्या विहाराची काळजी घेणं किंवा आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे याच्यासाठी.
0: आता सध्या ब्रीडिंगवर काम चालू आहे, म्हणजे जे एक नंबरमध्ये टॉपचे वासरं आहेत, जे अख्या म्हणजे महाराष्ट्रात म्हणा भारतात म्हणा जे टॉपचे आहेत, त्यातली जवळजवळ आपल्याकडे आता तीन चार वासरं अशी आहेत की ती म्हणजे संकरित फार छान उत्पादन देणारे वळूंची वासरं आहेत आता आपली.
1: बर बर बर.
0: कालवडीवर ब्रीडिंगवर
1: कालवडी आहेत.
0: हो, कालवडी आहेत.
1: म्हणजे ते आता उद्याच्या गायी
0: उत्कृष्ट गायी होणार. ही साधारण एक एक गाय एका वेळेला 20-20 लिटर दूध देणारी गाय.
1: बर बर.
0: असले आता माझ्याकडे आहेत, आता तीन चार झालेत.
1: म्हणजे ते ब्रीडिंग करतानाच त्याच्या पद्धतीने केलं की ज्या योगे तुमचं दुधाचं उत्पादन वाढावं. आता तुमच्याकडे जवळजवळ 12 ते 15 जनावरं आहेत, दुधाचं उत्पादन रोज मिळतं. मग हे दूध काढताना कशा पद्धतीने काढतं? मॅन्युअली काढले जातं का काही
0: यंत्राचं दूध? हे आम्ही हाताने काढतो, मशीन काही त्या मशीनने देत नाहीत. गायींचं दूध आम्ही मशीनद्वारे काढतो.
1: बर, मग हे काढताना कशा पद्धतीने काळजी घेता? कारण हे दूध म्हणजे तसं म्हणलं तर लवकर खराब होणार आहे पदार्थ.
0: मशीन हा रोजचे रोज स्वच्छ करायलाच लागतं. आणि एक गायचं दार काढायची असली तर ते नाही, म्हणजे काम ते ज्यादा जनावरांचं असलं तर ते मशीन स्वच्छ करून त्याचं म्हणजे तेवढा वेळ वाचतो आपला, आणि दूध पण व्यवस्थित निघतं, माणसाच्या हाताचं अडचण येत नाही, आणि स्वच्छ दूध निर्मिती करता येते आपल्याला.
1: प्रत्येक वेळेला दूध काढताना ते धुवायला लागतं, स्वच्छ करायला लागतं प्रत्येक गायीच्या वेळेला?
0: नाही नाही, तसं नाही. काही म्हणजे कसं, जनावर जर एखादा आजारी असेल तर वेगळे त्याला करायला लागतं, पण जर आजारी नसेल आपली रुटीनच आहे तर काय नाही, एकदा मशीन चालू केलं की आम्ही सगळ्या धारा काढून घेतो.
1: बर, आणि मशीनचं तुम्ही हाताने काढता, मग स्वच्छतेच्या दृष्टीनं कशी काळजी घेता?
0: कसं होतं, म्हशी सकाळी धार काढल्यानंतर धुतल्या जातात, आणि संध्याकाळी धारेच्या पूर्वी धुतो आम्ही.
1: बर,
0: आणि मग धार काढतो स्वच्छ
1: गरम पाण्यानं वगैरे?
0: काही नाही, गरम पाण्याने, स्वच्छ पाणी आपलं थंड पाण्यानं स्वच्छ येणं धुतो.
1: बर, मग आता ही इतकी जनावर आहेत तर त्या प्रत्येकी दूध किती येतं रोजच्या रोज?
0: आता माझ्या तीन गायी चालू आहेत, साधारण माझं आता एक गाय 13 लिटर वर असते, एक गाय 17 लिटर असते एका टायमाला, आता ती व्याली असा आणि एक गाय 10 लिटर दूध येते. पण एक गाय 10 लिटर दूध येते ती जवळजवळ तिला 6 फॅट येते, 5-5.5-6
1: फॅट,
0: म्हणजे स्निग्धता त्या दुधात भरपूर आहे, जर्शीतलीच आहे पण चांगली.
1: आणि म्हशीची
0: साधारण 8-8.5 फॅट बसते, साधारण 68-70 रुपयाच्या आसपास दर बसतोय.
1: बर, आणि किती लिटर दूध मिळेल?
0: म्हशीचं आता माझ्याकडे 30 लिटर दूध आहे.
1: बर, आणि गायीचं?
0: गायीचं साधारण आता दोनच चालू होत्या, म्हणजे वासरे बिसरे पिऊन साधारण 30 लिटर दूध.
1: बर, म्हणजे एकंदरीत रोजचं तसं म्हटलं तर 60-70 लिटर?
0: हो, 70-80 लिटर दूध आहे माझं.
1: मग त्यातलं सगळं डेअरीला घालता का? काय
0: कसं होतं, वासरांनाच जाते जवळजवळ 10-12 लिटर.
1: बरोबर,
0: आणि मग बाकीचं घरी काय थोडस, बाकीचं डेअरीला जाते.
1: डेअरीलाच घालता रतीप नाही, थेट विक्री?
0: थेट विक्री आहे थोडीशी, म्हणजे किरकोळ पण आहे, किरकोळ पण जवळजवळ 20-25 लिटर जातं माझं.
1: हो हो, कारण कसं आहे डेअरीला घालण्यापेक्षा थेट विक्री पैसा जास्त आहे ना त्याच्यामध्ये,
0: थेट विक्री
1: दर चांगला मिळतो,
0: दर पण चांगला मिळतो.
1: बरं, आता तुम्ही हा पशुपालन व्यवसाय हा शेतीला शेतीपूरक व्यवसाय म्हणून तुम्ही जोड दिलेला आहे, मग शेतीला फायदा कशा पद्धतीने होतो?
0: शेतीला तर शेणखत आमच्या भरपूर आहे आणि शेतीतलं पण उत्पादन चांगलं निघतंय.
1: बरं,
0: ऊस पण आमचा चांगलाच आहे.
1: त्याचा वापर कसा का?
0: आता कसं होतं, आम्ही शेणखत साधारण झाडाखाली साठवतो, त्याच्यानंतर एक दोन वेळा त्याला हलवतो, त्याच्यानंतर

0: डिकम्पोजर मारतो म्हणजे चांगल्या प्रकारचं कुजवण्याची क्रिया होती ती आणि ते खत आम्ही वापरतो.
1: बर बर. त्यांना फायदा कसा होतोय मग?
0: कसं होतंय, पिकाला बुरशी अजिबात येत नाही त्यानं, त्याच्यामुळे म्हणजे जे डिकम्पोजर वापरल्यामुळे पिकांना बुरशी अजिबात येत नाही. माझे गेल्या वर्षी टोमॅटोचा 1 एकरचा प्लॉट होता, इतकं उत्पादन चांगलं, उत्कृष्ट माल माझ्याकडे फोटो पण आहेत त्याचे, पण 1 नंबर मध्ये उत्पादन मला मनासारखं मिळालं.
1: म्हणजे आधीच्या पेक्षा गुणवत्तेमध्ये वाढ झाली तुमची जेव्हापासून हे तुम्ही शेणखत वापराल. मग पूर्णपणे शेणखत वापरता?
0: हो, शेणखत पूर्णपणे वापरतो.
1: बरं, म्हणजे त्यामुळे खतांचा जो खर्च आहे त्याच्यात पण कमी झाला.
0: मकाचं पण उत्पादन माझं चांगलं, म्हणजे साधारण कुंट्याला 1.5 टन पर्यंत मकाचं उत्पादन
1: निघालं.
0: अजून पण मका चालू आहे माझी.
1: म्हणजे तुम्हाला इकडं चाऱ्याला पण होतोय आणि शिवाय तुमची विक्री पण झाली. म्हणजे त्यामध्ये
0: आम्ही जे गोमूत्र आहे ते आम्ही पाईप आम्ही उकरंड्या सोडले.
1: बरं,
0: उकरंड्या सोडल्यामुळे ते खतातच त्याचं हे होते
1: आणि त्याच्यानंतर
0: हा ते कुठेही वायाला जात नाही.
1: बरोबर, आणि ते बरोबर शेतीला उपयोगाला
0: येते. आणि शेती पण तिथेच आमची 1-1.5 एकर आहे, त्याला लागून मुतार इथे असं वाटलं तर आपल्याला शेतीत आपण सोडू शकतो.
1: बरं, मग गोमूत्राची फवारणी वगैरे करता का काही ह्याच्यावर पिकांवर?
0: नाही, गोमूत्र तसं डायरेक्ट जर फवारणी केली तर पीक जाळण्याची भीती असते.
1: नाही, ते डायल्यूट करून
0: तसं करते फवारणी,
1: म्हणजे त्याचा उपयोग तोही होऊ शकतो. बाकीचे जे खर्च जे आहेत ते वाचू शकतात.
0: सांगतोय काय तुम्हाला, माझ्या आता 5 एकर शेतीत मी कमी कमी 5 ते 6 पोती फक्त खताची वापरल्यात, बाकी अजिबात काय काय जण 40-40, 60-60 पोती होते तेवढ्याला. माझी नाही, 2-3 झाली असतील जास्तीत जास्त. भुईमुग पण आता उत्कृष्ट आहे माझा, आता उन्हाळी भुईमुग आहे, ऊस पण चांगला आहे. म्हणजे बाकी काही कसलंही खत टाकलेलं नाही अजून तर टाकलंच नाही. ऊस पण चांगला आहे आणि भुईमुग पण चांगला आहे. आता उन्हाळी पिक 2 आणि मका एवढीच पिक आहेत.
1: म्हणजे हे पशुपालन व्यवसाय हा शेतीला चांगल्या पद्धतीनं पूरक ठरलेला आहे आणि उत्पादन दोन्हीकडचं पण वाढलेलं.
0: आता उलट कसं, माझं शेती तसं लक्ष कमी पडतंय, पशुपालनाकडे जास्त लक्ष.
1: बरोबर आहे, शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय हा चांगला चाललाय. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणला मुरघास पण तयार करता, कशा पद्धतीनं करता? कारण ज्या वेळेला चारा टंचाई होती किंवा उन्हाळ्यामध्ये चारा उपलब्ध होत नाही त्यावेळेला याचा उपयोग होऊ शकतो.
0: आता कसं, आम्ही आमचं ट्रॅक्टर आहे घरचं, म्हणून मका भरून आणायची, घरीच त्याची कुटी
1: मशीन करायची,
0: त्याच्या कुटी करून ठेवायचं आणि माणसांच्या सहाय्यानं ते भरून
1: ठेवायचं,
0: हे पावडरी मिळती ती वापरून.
1: किती दिवस टिकतं हे?
0: साधारण 1.5 महिन्यानं ती खोलायची असती.
1: बरोबर,
0: आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कधी तुम्हाला ज्यावेळेस वापरायची त्यावेळेस तुम्ही खोलू शकता. तोपर्यंत पॅक ठेवायची,
1: जोपर्यंत पॅक आहे तोपर्यंत टिकते.
0: अगदी 6 महिने 8 महिने म्हणलं तरी पॅक तशीच राहते. एकदा खोलली की आपलं वापरायला तिला संपूर्ण.
1: म्हणजे हे ज्या वेळेला चारा टंचाई होती त्यावेळेस खरं तर तुम्ही तसं म्हटलं तर वर्षभराचं चाऱ्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. शेवटचा एक जाता जाता प्रश्न की शेतीला शेतीपूरक व्यवसायाशी जोड देणं किती महत्वाचं आहे? म्हणजे केवळ फक्त शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन हा व्यवसायाची जोड दिली कसा फायदेशीर ठरतो, काय सांगाल शेतकऱ्यांना?
0: ज्यावेळेस आपल्याकडे क्वालिटीची जनावर तयार होणार आहेत त्यावेळेस मेहनत कमी आणि उत्पादन जास्त असं होत जाणार आहे, आणि त्या दृष्टीनं ब्रिडिंगवरच आम्ही काम करतोय आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ब्रिडिंगवरच काम करावं. आणि ब्रिडिंगवर काम करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिजे एवढी माहिती मिळते आणि त्या दृष्टीनं जर त्यांनी जर व्यवस्थित केलं तर ते खरोखर फायद्याचं आहे.
1: व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं
0: चांगलं आहे. म्हणजे बाहेरच्या राज्यातनं गुरु आणण्यापेक्षा आपण आपल्या इथं सुद्धा चांगली जनावर
1: आपली व्यवस्थित चांगली करणं महत्वाचं आहे.
0: आता हे जनावर आहेत, आता आपल्याला म्हणजे कसं की ब्रिडिंगवर ज्यावेळेस आपण काम करणार आहे त्यावेळेस आपण यशस्वी होत जाणार आहे. आणखी म्हणजे आता मी सुरुवातीच्या काळात बरं होतं, त्याच्यानंतर काही काळ वाईट गेला जनावरांचा, त्याच्यानंतर आता आता आजचा काळ एकदम उत्कृष्ट काळ आहे.
1: बरोबर.
0: आणि कसं आहे की दुधाचं जे भेसळचं जे होतं ते आता आता बंद झालंय ते, म्हणजे आता थोडं
1: प्रमाण कमी झालं.
0: प्रमाण कमी झाले पण ते ज्यावेळेस पूर्ण बंद होईल ना त्यावेळेस दुधाला खरोखर सोन्याचे दिवस येणार.
1: बरोबर आहे. त्याबरोबर दुधाची गुणवत्ता सुद्धा चांगली येईल आणि शिवाय संख्या पण आपल्याकडे वाढू शकेल.
0: आज शेतीत जर बघितलं तर शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय व्यवस्थित चाललेत आणि आम्ही ह्या व्यवसायात आता समाधानी आहे. म्हणजे आज घडीला आम्ही समाधानी आहे. अशी जर आम्हाला आणखी 1-2-4 वर्ष जर दराची किंवा ह्याची जर मिळाली ना तर आमची चांगली प्रगती होणार.
1: मग आता याच्या काही प्रक्रिया, दुधाचे उत्पादन तयार करणं, त्याच्यामध्ये मूल्यवर्धन करणं, हे काही डोक्यात आहे, नियोजन आहे? कारण तसं म्हटलं तर 60-70 लिटर म्हणजे तसं बऱ्यापैकी आहे.
0: आणि आता ह्या महिन्यात माझा आणखी दोन गाय येणं, म्हणजे मी जवळ 150 लिटर कडे जाणार.

0: हा मग त्याचं मूल्यवर्धन करणं किंवा त्याच्यापासून दुधाचे वेगवेगळे पदार्थ तयार करून विकणं यामध्ये खरं तर जास्त फायदेशीर आहे. ते काही नियोजनात आहे का तुमच्या?
1: नियोजनात आहे, फक्त कसं आता सध्या माणसांची उपलब्धता घरातली पण कमी आहे त्याच्यामुळे, पण ते एक 4-6 महिन्यात आमचं तसं नियोजन आहे.
0: बरं
1: म्हणजे करायचं इथे आपल्याला.
0: म्हणजे हा तुम्ही जो व्यवसाय सुरू केलाय 30-35 वर्ष झाली करताय, ते तुम्हाला शेतीला पण चांगल्या पद्धतीनं पूरक ठरलेला आहे आणि शेतीचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलंय, शिवाय दुधाचं उत्पादन सुद्धा तुमचं वाढतंय, गोठा विस्तार होतोय, त्यामुळं हा व्यवसाय फायदेशीर आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडं एक

0: शेतीला पण चांगल्या पद्धतीनं पूरक ठरलेला आहे आणि शेतीचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलंय. शिवाय दुधाचं उत्पादन सुद्धा तुमचं वाढतंय, गोठा विस्तार होतोय, त्यामुळं हा व्यवसाय फायदेशीर आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक गाय असावी असं म्हटलंच जातं, कारण ही गाय हे त्या शेतीला चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडतं, शेती चांगली आपली होती. म्हणून पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय हा खूप महत्वाचा मानला जातो आणि आपल्याकडचे बरेचसे शेतकरी हा व्यवसाय करतायतच. तर कदम साहेब, यापुढील वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेतच आणि आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या या पशुपालन व्यवसायाची माहिती दिली त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
1: तुमचे पण आभार आम्हाला बोलून.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट गजवडी तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी रणजित कदम यांची पशुपालन उत्तम शेतीपूरक व्यवसाय याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्य याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: सर नमस्कार.
3: नमस्कार.
0: सर, ऊसाच्या प्रमाणे खरीप हंगामामध्ये फळबागांची पण लागवड बऱ्यापैकी आपल्याकडे केली जाते, त्यामध्ये आंबा म्हणा, केळी म्हणा, सीताफळ, डाळिंब अशा प्रकारची फळबागांची लागवड केली जाते. मग हे करताना आपल्याला कोणकोणते सुधारित वाण लक्षात घ्यावे लागतील आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
3: नक्कीच. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जे फळ पिकांची लागवड आहे हे साधारण मान्सून चालू झाल्यानंतर केली जाते. त्याच्या अगोदर त्याचे काही खड्डे काढून त्यामध्ये शेणखत भरून तो खड्डा आपण लागवडीसाठी तयार ठेवतो. मग आता जे प्रमुख फळ पिकं आहेत त्यामध्ये आंबा जो आहे, तर आंब्याचे नवीन वाण आहे, हे वाण आपल्याला निवडणं गरजेचं आहे. जे कलम केलेले वाण आहेत मग हे शासकीय नर्सरी आहे किंवा विद्यापीठाच्या काही नर्सरी आहेत, कोकण विद्यापीठाच्या काही नर्सरी आहेत, इथूनच आपल्याला हे वाण घेतले पाहिजेत. आता प्रामुख्याने जर बघितलं आपण तर फळांचा राजा आपण आंब्याला संबोधतो आणि त्यातल्या त्यात हापूस आंबा हा लोकप्रिय आहे. तसं जर आपण बघितलं तर जसे कोकण पट्ट्यामध्ये हापूस आंब्याची क्वालिटी येते तसे आपल्याकडे थोडी येत नाही. त्यामध्ये स्पॉन्जी टिश्यू म्हणजे जो साका तयार होतो हापूस आंब्यामध्ये हा एक प्रॉब्लेम हापूस आंब्यामध्ये होतो, तर आपल्याकडे तो जरा जास्त प्रमाणात बघायला मिळतो आणि आपल्याकडे हापूस आंब्याची तेवढी साईज क्वालिटी तेवढी तयार होत नाही, कारण वातावरणाचा शेवटी त्याच्यावर परिणाम होत असतो. कोकणामधलं वातावरण इथल्या वातावरणामध्ये फरक आहे, तिथली जमिनीमध्ये फरक आहे, त्यामध्ये तिथं आर्द्रता बऱ्यापैकी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपल्याकडे हापूस तेवढा चांगला येत नाही. आपल्याकडे त्या क्वालिटीचा येत नाही. त्यामध्ये दुसरं केशर एक व्हरायटी आहे केशर, तर त्याची जी क्वालिटी आहे हे आपल्या भागामध्ये केशर आंबा आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने येतो. त्याची साईज देखील मोठी होते, चवीला एकदम गोड आंबा आहे आणि साधारण केशरी कलर हा त्या साकाचा जो कलर आहे तो आहे. तर बऱ्यापैकी केशरची लागवड शेतकरी बांधवांनी आपल्या इथं जर केली तर नक्कीच ह्या आंब्याचं उत्पादन हे चांगलं येणार आहे. त्याचबरोबर रत्न आहे एक आंब्याची जात आहे आणि त्याची आंब्याची साईज असेल, गोडी असेल, हे चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे येते. त्याचबरोबर सिंधू आहे, पायरी आहे, लंगडा आहे, वनराज, त्याची फळाची जी साईज आहे ही मोठी असते, थोडा गोड पण आहे चवीला. त्याचबरोबर तोतापुरी हा देखील आंबा आपल्याला माहित आहे आणि थोडा कच्चा त्याचं प्रोसेसिंग आहे त्यासाठी देखील वापरला जातो. किंवा साई सुगंध आहे, सुवर्ण आहे आणि खास करून लोणच्यासाठी फुले अभिरुची हा वाण एक नवीन विकसित केलेला आहे, त्याची कुई म्हणतो. तर ते जेवढी टणक असेल, कडक असेल, तेवढं लोणचं हे चांगलं रुचकर होत असते. म्हणून हा फुले अभिरुची हा खास लोणच्यासाठी शिफारस केलेला वाण आहे. तर ह्या सगळ्या वाणांचा जर आपण विचार केला, अभ्यास केला आणि आपल्याकडे जमिनीची प्रत, पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली असेल, सूर्यप्रकाश चांगला असेल, तर आपल्याला हे जे वाण आहेत हे वाण आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतात.
0: नक्कीच सर, धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी ही शेतीविषयक

0: माहिती सदर आत्ताच आपण ऐकलं.
1: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
2: आइए सुने कार्यक्रम हवा महल.